श्रोते हो सुप्रभात, नमस्कार। एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात दिनांक 18 जून 2026। सकाळचे 5:55:30 होत आहेत। आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकला. आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. आमच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमानं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही भूपाळी.

संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आताच आपण ऐकली दशरथ पुजारी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोरी अमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना.

किशोरी अमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: आर एन पराडकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली पारंपरिक रचना आपण ऐकली आणि याबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया विचारपुष्प हा कार्यक्रम.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं.
2: श्रोते हो, मानवी जीवनात सत्याला अनन्य साधारण महत्व आहे. सत्यमेव जयते अर्थात शेवटी सत्याचाच विजय होतो. अर्थात हे सत्य कधी कधी अप्रिय असते, कटू असते. हा देह नश्वर आहे हे सत्य माहीत असूनही माणूस मृत्यूपासून दूर पळतो. हे जग केवळ आभास आहे, माया आहे हे अनेक विचारवंतांनी सांगूनही आपण या मृगजळाच्या पाठीमागे लागण्यात आनंद मानतो. कारण सत्याला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात नसते. किंवा सत्याला सामोरे गेलो तर आपल्याला ज्या मोह मद अहंगाराची नशा चढलेली असते ती उतरेल आणि या जीवाला ऐशोआराम मिळणार नाही अशी भीती वाटते. पण सत्यापासून दूर पळणे हा मानवी स्वभाव आहे. सत्य हे सत्य आहे आणि त्याचा विजय होतोच. म्हणून कबीर म्हणतात, कबीर झूट न बोलिये

अर्थात हे जग क्षणभंगूर आहे हे सत्य स्वीकारून मानवाने खोटे बोलू नये, सत्याचाच पक्ष घ्यावा, तेच श्रेयस्कर आहे. सत्याची तुलना फक्त परमेश्वराशीच होते, कारण सत्यम शिवम सुंदरम, अर्थात परमेश्वराला सत्यच प्रिय आहे. मग हे सत्य तुम्ही संसारी असून बोला किंवा संन्यासी बनून मुंडन करून बोला, पण सत्यच बोला. म्हणून कबीर म्हणतात, साई आगे सांच है.

अर्थात परमेश्वराला जर सत्यच प्रिय असेल किंवा सत्य हे परमेश्वराचेच रूप असेल तर या जगात खरेपणा व प्रामाणिकपणा यासारखे तप नाही. त्यामुळे खोटेपणा हे मोठे पापच आहे. ज्याच्या हृदयात सत्य आहे त्याच्याच हृदयात परमात्मा निवास करतो यात नवल नाही. म्हणून कबीर म्हणतात.

सत्याचे एवढे महत्व असतानाही या जगात बोलबाला मात्र असत्याचाच होतो. कारण एकच, माणसाची सुखलोलूप वृत्ती. त्यामुळे सत्याचा मार्ग खडतर असल्याने माणसाला नेहमी असत्याचा मार्ग बरा वाटतो, कारण तो सहज सोपा असतो. हे पटवून देताना कबीरांनी गायीचे दूध आणि दारूचा दृष्टांत दिला आहे. आजकाल माणसांचा विश्वास खोट्यावरच जास्त असल्याने गायीचे दूध गल्ली गल्लीत ओरडून विकले जाते, तर दारू मात्र एका जागी शांत बसून विकली जाते. म्हणून कबीर म्हणतात, सात

जो सत्यवादी आहे त्याचे आयुष्य दोषरहित असते, तो न्यायी असतो, विवेकी असतो, नेहमी सत्याचीच बाजू घेत असल्याने त्याच्याकडून कोणत्याही बाबतीत चूक घडत नाही। अशा परिपूर्ण माणसाचे जीवन नेहमी निर्दोष असल्याचे सांगत कबीर म्हणतात, सत्य

0: म्हणूनच सत्य बोलावे।
1: विचार पुष्प यामध्ये आपण दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम ऐकला, दोहावली। संकलन, लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं। श्रोते हो, आताच आपण विचार पुष्प हा कार्यक्रम ऐकला। आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोते हो, थोड्याच वेळात सोलापूर दिनांक।
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्येच।
3: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात।
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे। संपर्क 87 4003 4008।
4: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू।
5: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
4: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय।
5: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018।
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंगर।
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
8: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू। प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर।
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 6:30 झाली आहेत। ऐकूया सोलापूर दिनांक।
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
10: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
11: ऍडमिशनचं काम झालं।
10: आणि एवढी मोठी फी?
11: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षण

0: शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 9692223252.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी: सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. विधान परिषदेच्या आमदारपदाच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात मतदान. आणि सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा समारोप.

आता घडामोडी विस्तारानं अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी संबंधित विभागाला केली. जिल्ह्यात पावसाअभावी अवर्षण स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी कार्तिकेयन यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या. उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच वापरण्यात यावा, तसंच पाण्याची गळती, गैरवापर आणि थेट जलाशयातून शेतीसाठी उपसा झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले. सोलापूर जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या आमदारपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 ते 4 पर्यंत मतदानाची वेळ असून त्यासाठी कुरुडवाडी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज अशी 6 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये 1 महानगरपालिका, 1 जिल्हा परिषद, 17 नगर परिषदा आणि नगरपंचायत अशा एकूण 19 संस्था असून त्यातील मतदारसंख्या 544 आहे. याशिवाय 49 नामनिर्देशित आणि 23 अध्यक्ष मिळून एकूण मतदारसंख्या 616 इतकी आहे. त्यातील 1 मतदार दिवंगत असून एकूण 615 मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंत देशमुख यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी सोमवारी 22 जून रोजी नियोजन भवन इथं होईल. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला रासायनिक लेपन करण्याला विरोध होत आहे. या लेपनासाठी 23 आणि 24 जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात 22 जूनपूर्वी न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही माहिती काल पंढरपूर इथं वार्ताहर परिषदेत दिली. माढा इथं मंजूर करण्यात आलेलं अतिरिक्त जिल्हा न्यायालय लवकरच सुरू होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद थोबडे यांनी दिली. या संस्थेवर निवड झाल्याबद्दल माढा बार असोसिएशनच्या वतीनं थोबडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सोलापुरात 20 आणि 21 जूनला AI फॉर डॉक्टर्स या विषयावरची राष्ट्रीय परिषद भरवण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन डॉक्टरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या परिषदेतून दिली जाणार आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ गुरुनाथ परळे यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असून त्यादृष्टीनं वारकऱ्यांना सुविधा देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन विशेषतः आरोग्याच्या सुविधांवर भर देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली. यंदाच्या

स्वच्छतागृहांमध्ये 30% वाढ करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. पावसाळ्यातील आजार लक्षात घेऊन 2700 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे असं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितलं. सोलापूर महानगरपालिकेतील कर संकलन विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. सह आयुक्त गट अ या रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते आज या पदाचा भार घेतील. 25 जुलै 2023 मध्ये महापालिकेत आल्यानंतर लोकरे यांनी कर संकलनात 100% शास्ती माफीचा निर्णय घेतला, तसंच विक्रमी कर वसुली करण्यात मोठं योगदान

0: घेतला तसंच विक्रमी कर वसुली करण्यात मोठं योगदान दिलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित केलेल्या महिला महोत्सवाचा काल समारोप झाला. क्रीडा स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पटकावून आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सांस्कृतिक स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं तर रसिकेच स्पर्धेचं विजेतेपद सोलापूर विद्यापीठानं मिळवलं. कला आणि क्रीडा या दोनही विभागात अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल पुणे विद्यापीठाच्या पूजा गवई यांना गोल्डन वुमेन हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आलं. बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर हे होते. सोलापुरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती काल भक्तिभावानं साजरी करण्यात आली. विविध मंडळांकडून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आलं. त्यात 165 जणांनी रक्तदान केलं. 130 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. लखनौ इथं काल झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं 170 धावांनी अफगाण संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं निर्धारित 50 षटकांमध्ये 402 असा धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान अफगाण संघाला पेलवलं नाही. त्यांचा डाव 44 षटकं 3 चेंडूत 232 धावांवर संपुष्टात आला. भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं 110 चेंडूत 154 धावांची दमदार खेळी केली. तर गिलला साथ देताना ईशान किशन यानं दुसऱ्या बाजूला 72 चेंडूत 125 धावा करून धमाकेदार शतक झळकावलं. सलग दुसरा सामना जिंकून भारतानं 3 सामन्यांच्या स्पर्धेत 2 अशी मालिका जिंकली. इंग्लंड इथं सुरू असलेल्या महिलांच्या 20 षटकांच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं नेदरलँड्स संघावर 95 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांमध्ये 5 बाद 209 धावा केल्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नेदरलँड्स संघाचा 17 षटकं 3 चेंडूत 114 धावांमध्ये डाव संपुष्टात आला. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वेळापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची पाहणी केली. वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं आषाढी वारीत भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. सोलापूर महापालिकेच्या कर आकारणी विभागातील दोघा लिपिकांना निलंबित करण्यात आलं आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. सोलापूरात काल मोहरम महिन्याला सुरुवात झाली. मोहरम निमित्त शहराच्या विविध भागात पंजाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारपासून मिरवणुकांना प्रारंभ होणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा इथं झालेल्या कार्यक्रमात या तालुक्यातील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लोकमंगल परिवाराच्या वतीनं करण्यात आला. आता तापमान. सोलापूर शहराचं कालचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 39.3, किमान 26.3. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. विधान परिषदेच्या आमदारपदाच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात मतदान आणि सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा समारोप. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.

0: श्रोतेहो, आजच्या सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी. आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 6:41 झाली आहेत.
1: काय हो, दवाखान्यात जरो म्हणालात आणि लगेच घरी आलात.
2: अगं, उपचार झाले सुद्धा.
1: काय जादू वगैरे आहे का काय?
2: अगं, एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
1: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
3: मोबाईल 99217555554.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.
9: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ऊसाच्या भरघोस पिकासाठी माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, आच्छादन आणि ठिबक सिंचनाचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे याबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. तेव्हा ऊसाच्या चांगल्या उत्पादनासाठी पीक व्यवस्थापन आणि मिश्र पीक पद्धतीचा अवलंब कशाप्रकारे करावा याबाबतची माहिती आजच्या कृषी सल्ल्यामध्ये आपण जाणून घेऊया. अनेक वेळा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ऊस पिकावर पाण्याचा ताण येत असल्यामुळं मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचं शोषण आणि पिकाची एकूण वाढ मंदावते. अशा परिस्थितीमध्ये सॉईल हेल्थचा वापर केल्यास मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आपल्याला वाढवता येते आणि मातीचं आरोग्य देखील सुधारता येतं. यामुळे सेंद्रिय पदार्थांचं विघटन चांगलं होऊन अन्नद्रव्य पिकांना सहज उपलब्ध होतात. सॉईल हेल्थ 1 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून लागण झाल्यानंतर तसंच लागणीनंतर 45-90 आणि 120 दिवसांनी आळवणी केली तर मुळांची वाढ सुधारते आणि कमी पाण्यातही ऊस पिकाला आवश्यक असं पोषण मिळतं. ह्युमिक ऍसिड हे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवून पाणी धारण क्षमता सुधारण्यास मदत करतं. दुष्काळी परिस्थितीमध्ये मातीतील उपलब्ध ओलावा अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी ह्युमिक ऍसिड अत्यंत उपयुक्त ठरतं. तसंच ते मुळांची वाढ जोमानं करून अन्नद्रव्यांचं कार्यक्षम शोषण सुधारतं. ह्युमिक ऍसिड 1 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून लागण करतेवेळी आणि लागणीनंतर 120 दिवसांनी आळवणी केली तर वाढ चांगली होते. पाण्याच्या ताणाचा परिणाम यामुळे कमी होतो. अनेक वेळा मातीमधील ओलावा कमी असल्यामुळे अन्नद्रव्यांचं शोषण कमी होतं. अशावेळी मल्टी मॅक्रो आणि मल्टी मायक्रोन्युट्रियंटची फवारणी केली तर पिकाला आवश्यक अन्नद्रव्य थेट पानाद्वारे मिळतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषण सुधारतं, पानं हिरवीगार राहतात आणि ऊसाची वाढ जोमदार होते. सोबतच मिश्र पीक पद्धतीचा अवलंब जर केला तर त्यामुळे देखील आपल्या उत्पादनात वाढ होते. त्यासाठी ऊसासोबतच मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, भुईमूग यांसारखी पिकं घेतल्यास मातीमध्ये नैसर्गिकरित्या नत्राची वाढ होते. या पिकांच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणू वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीत साठवतात, ज्यामुळे ऊस पिकाला अतिरिक्त पोषण मिळतं आणि रासायनिक खतांची गरज देखील कमी होते. तसंच मिश्र पिकांमुळे जमिनीची रचना सुधारते, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि मातीतील सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता सुधारते. याचाच परिणाम कमी पाण्यातही ऊस पिकाची चांगली वाढ होते आणि त्यापासून भरघोस उत्पादन आपल्याला घेता येतं.
0: आताच आपण कृषी सल्ला ऐकला. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण केलं जाईल आज सायंकाळी 7:30 आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर देखील ऐकू शकता. आता हिंदी भक्तिरचना ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात.

0: पारंपरिक रचना आपण ऐकली साधना सरगम यांच्या आवाजात. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग.

0: विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
0: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
1: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
0: स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637. आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीमही मिळेल.
0: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
0: मोबाईल 9326166068.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2652 22. कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
4: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
2: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्यावत मशीन,
4: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
2: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
0: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल,
1: निसर्गरम्य ठिकाणी, सोलापूर पासून अगदी जवळ. अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
0: रात्र अभ्यासिकेची ही सोय. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि non-AC निवासी गुरुकुल.
1: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
2: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
7: इन्स्टा दी स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
8: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
0: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स,
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
0: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99 22 111 725.
0: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी

0: भवन
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या कार्यक्रमाचं उद्घाटन भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी नवी दिल्ली इथून आभासी अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं केले जाणार आहे। या योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्ये सोलापूरच्या WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या अंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं कामगार आणि नियोक्त्यांना लाभ देण्यात येणार आहे। या प्रसंगी पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केली जाते। तरी या कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे अधिकारी लाभधारक संस्थांचे प्रतिनिधी कर्मचारी नियुक्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक कर्मचारी भविष्य निधी संघटन सोलापूर कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्रीयुत पुरुषोत्तम मीना यांनी केलं आहे।
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
4: अर्गनपा परवापासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळा लागलंस की।
5: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
0: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर। मोबाईल 93-72-14-44-34।
6: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर। मोबाईल 88-88-36-00-88।
0: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं।
0: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर।
7: संपर्क 90-11-33-82-83।
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
3: मोबाईल 77-19-92-22-55।
2: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
0: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
2: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर। फोन 73-85-81-85-55।
6: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स।
8: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या।
6: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर।
8: संपर्क 98-60-10-44-70।
0: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे,
9: काळजी करू नका। आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याजदरात सोने तारण कर्ज। आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा।
0: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर।
9: फोन 77-740-87-000। विना कटकट सोने तारण झटपट।
10: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे 7 वाजले आहेत, ऐकूया।

0: समुंदरिया चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. या गीताबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. तत्पूर्वी जाहिराती आणि संदेश.
1: हे 7:07:15 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
2: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
3: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
2: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
3: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
2: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
3: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
6: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
7: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
8: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रध्वनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान.

0: आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन द कंट्री. 2nd लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलप की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी

0: थेट सीएसआर कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 7:20 होत आहेत.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
5: श्रोतेहो,
3: सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोल

जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, सकाळी 8:15 न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, तर 8:20 पूना गाडगे अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 काही दिनविशेष यासह मराठी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम. दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
0: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
0: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
1: अधिक स्वादिष्ट.

0: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळं इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारची आहेत त्या जोखीमीचे संरक्षण करणं ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याचबरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं खतं कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत मजूर आहेत ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काही आहे जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे माहिती आहे कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळे कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं, उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपण येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
0: हो खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
1: मशागत ही गोष्ट जर बघितली तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिकं बेबेप आहे, रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाण्याची सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरळ वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादीवाफा या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळे जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानात जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत त्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खत आता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथकं असू देत कोणाची तपासणी असू दे ह्या सर्वच गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये

0: आपल्याला त्याचं निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काय आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणखी अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरतीची काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे ते पटेलने शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्याकडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःचं घरातलं जर बियाणं वापरत असेल तर जी बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी देखून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. जे काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दुर्गमी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भागाचा जे एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्यावरची पीक पद्धतीमध्ये विविधता आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबर बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक फळपिक असू दे किंवा हंगामी पिकं असू देत यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादनात साधन होऊ शकतं आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या आत जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुन्हा रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मनमूत्राचा वापर करणं सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम पद्धत गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
1: हो, खरं आहे सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत सोयाबीन असू दे कापूस असू दे भात असू दे कडधान्य असू दे तेलबी असू दे या वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी

त्या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं आवश्यक करणं यासाठी शेतीशाळा किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फुंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे, त्याचबरोबर यांत्रिकरण देखील म्हणजे जे काही राज्यभराची किंवा देशभरात जे मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळीची योजना आहे, तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फुलांची लागवड असू दे,

0: शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळ्याची योजना आहे, तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे टिश्यू कल्चरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आयडी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आयडी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आयडी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यात सोयीस होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बरं का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मना

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
0: आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार.

0: पासून स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात। आजच्या भागात आपण डोळ्याच्या पडद्याला वारंवार येणारी सूज आणि ती सूज कशामुळे येते, त्याची कारणं काय आहेत, याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत।
1: नमस्कार मॅडम।
0: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज याच विषयीची माहिती दिली होती, आता डोळ्याच्या पडद्याला ही जी सूज येते त्याबद्दलची माहिती सांगू शकाल का?
1: खरं तर डोळ्याच्या पडद्याच्या सूजेबद्दलच बोलतोय, पण इन जनरल ती मूळ सूज काय येते ह्याचा आपला खरं तर विषय आहे। जसं मागच्या भागात सांगितलं की ज्या वेळेला ते टॉक्झिन्स शरीरात साठायला लागतात आणि पर्यायानं म्हणजे घाम, लघवी, स्टूल याच्यातून ते बाहेर पडत नाहीत, तेव्हा ते सॅच्युरेट होऊन सूजीच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात। मुळात हे असं का होत असावं? बरं, जनरली पडद्याची सूज येण्याची कारण खूप आहेत, म्हणजे त्यातलं एक प्रमुख कारण आपण डायबिटीस किंवा मधुमेह पकडला तर त्याच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल। कसं होतं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा, बऱ्याचदा आपल्या रेडिओच्याच ह्या वेगळ्या मुलाखतींमध्ये हे मी वारंवार सांगतोय, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे। आणि मग जे खूप दिवस राहायला लागला ह्या विकार शरीरात, त्याचं निदान केलं गेलं नाही, निदान या अर्थे म्हणतोय, निदान म्हणजे रक्ताच्या लघवीच्या तपासण्या, रक्त शर्करा मूत्र शर्करा तपासणं, 3 महिन्याची शुगर चेक करणं म्हणजे तपासण्या नाही, त्या तर महत्वाच्या आहेत, त्या केल्याच गेल्या पाहिजेत, पण आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं निदान नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्रपरीक्षण नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं केस टेकिंग नाही केली आणि त्याचा हेतू काय आहे तो शोधला नाही गेला, तर मग मात्र त्या आजारांचं निदान होत नाही आणि आपण सततची औषधं घ्यायला लागतो। ह्याच्यात गंमत अशी होते, ज्या वेळेला कोणतं आहे, मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, किडनीचे आजार पण आहेत, पोटाचे आजार पण आहेत, त्वचा विकार आहेत, कोणत्याही विकारांची औषधं घेताना ज्या वेळेला आपण त्याचं निदान करत नाही आणि आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टी सप्रेस करायला लागतो। गंमत अशी आहे, शरीरानं तुम्हाला सिमटम दाखवले, ते सिमटम एका आजाराचं आहे, शरीर सांगते ते मूळ आजाराचं जे कारण आहे ते शोधा आणि ते बरं करा। जर तुम्ही त्याचे लक्षणं बघत बसलात तर शरीराला ते कळतं आणि मग शरीर दुसरी लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न करतं। म्हणजे सपोज आता सुरुवातीला आपण शुगरचं घेऊ, शुगरची लक्षणं तुम्हाला रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, तुम्ही त्याचा उपचार निदान येतोच ना, तर त्याचा उपचार करताना तुम्ही फक्त रक्त शर्करेची वेळ जर आपण ट्रीटमेंट करायला लागलात तर मग त्या औषधाचा परिणाम शरीरावरती सूजेच्या हिशोबानं भविष्यात होऊ शकतो। तो कसा, थोड्या वेळानं सांगतो।
0: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्याच्या पडद्याची सूज सांगता सांगता इतरही सगळ्या अवयवांना सूज काय येते त्याच्याबद्दलची कारणं सांगताय, अजूनही ती कारणं जाणून घ्यायची आहेत, पण एका ब्रेक नंतर। श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9825 261 99 98 225 261 99 98 225 261 99। तर डॉक्टर, मग आता तुम्ही डायबिटीस किंवा मधुमेहामुळे येणारी सूज सांगत होतात, ती पण बऱ्याच लोकांना माहिती असते कारण हा आजार इतका कॉमन झालाय, तर त्याविषयीच अजून काही सांगतो।
1: जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला स्ट्रेस शुगर आहे। स्ट्रेस शुगर म्हणजे काय? खरं तर ही ताणतणावातून येणारी शुगर असते। बऱ्याचदा आयुर्वेद त्याला शुगर किंवा मधुमेह प्रमेह असं मानत नाही।
0: अच्छा,
1: तणावामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरात म्हणजे रक्त शर्करा ही वाढलेली दिसते ताणाच्या स्वरूपामुळे। ताणात बऱ्याचदा लोक कॉफी पितात, प्रचंड ताण असताना सततचे खातात, त्यांची लाईफस्टाईल खराब असते, त्यांची झोप व्यवस्थित नसते, त्यांचं दुपारचं बऱ्याचदा झोप होतं, त्यांची पूर्ण दिनचर्या खराब असते। आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं सततचं ताणतणाव आहे, एखाद्या व्यक्तीचे सततचं पोट खराब झालेलं आहे, एखाद्या व्यक्ती सतत वर्षानुवर्ष तुम्ही रात्री जागरण करताय, तर तुमचं लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं। तर लिव्हर फंक्शन म्हणजे काय, लिव्हर नेमकं काय काम करतं, तर लिव्हर हे आयुर्वेदानुसार चेकपोस्ट आहे आणि लिव्हरला एवढं का महत्व आहे? लिव्हरला महत्व असण्यामागचं कारण, आयुर्वेदात रक्ताला जीवन म्हटले, जीवन म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे श्वास चालतोय तो रक्तामुळे चालतोय हे लक्षात घ्या, आणि ते रक्त तयार करायचं काम कोण करत असेल तर ते लिव्हर आहे। जोपर्यंत लिव्हर आहे तोपर्यंत बाकीच्या शरीरातल्या कुठल्या अवयवावरती एखाद्या फंक्शन व्हायटल ऑर्गनवरती परिणाम जरी झाला असला तरी तो रिव्हर्स करायची शक्यता जास्त असते, किंबहुना बऱ्याचदा करता येते, पण लिव्हरच तुमचं डॅमेज झालं तर मग मात्र फार अवघड होऊन बसतं.

0: बापरे.
1: तर सांगायचं कारण की लिव्हर ज्या वेळेला ह्या कारणाने म्हणजे कुठल्या तर सततच लाईफस्टाईल खराब झाल्यामुळं शरीरानं पहिले सिम्पटम दाखवले, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा हायपर टेन्शन आहे, त्याच्या वेळेला काय होतं, अशा वेळेला काही लोकांना चक्कर येते, चेहऱ्याला सूज आहे, पायाला सूज आहे, किंवा लघवी वारंवार होते, भूक वारंवार लागते, किंवा बीपीच्या पेशंटमध्ये चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं दिसताना त्या त्यावेळेला तपासण्या आधुनिक शास्त्राच्या केल्या गेल्या की मग त्याचं काहीतरी हायपर टेन्शन किंवा मधुमेह असं डायग्नोस होतं आणि त्याची औषधं लगेच चालू होतात. औषधं लगेच चालू व्हायला पाहिजेत ते चुकीचं आहे असं अजिबात म्हणणं नाही, पण ती औषधं चालू करायच्या अगोदर त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान आपण ज्यावेळी हायपर टेन्शन करतो, ज्यावेळी शुगर करतो, त्यावेळी ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपण हे निदान करून आपण ती औषधं घेऊन भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो.
0: त्यामुळे नीट चिकित्सा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे उपचार.
1: अगदी बरोबर.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99. तर डॉक्टर, आता तुम्ही लिव्हरच्या सुजेबद्दल सांगत होतात आणि लिव्हरचं किती महत्व आहे आपल्या शरीरामध्ये त्याबद्दलची माहिती देत होतात, तर अजूनही या सुजेविषयी काही वेगळी माहिती?
1: नितीनला, जसं मी आता सांगितलं की रक्ताचा रोल हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला हे निदान नाही झालं, म्हणजे जसं मी सांगितलं हायपर टेन्शन आणि मधुमेह केले, आणि मग तुम्ही आपण काय करतो, तुम्ही आम्ही जी कोणी हायपर टेन्शन, थायरॉइड, शुगर आहे ते लगेच औषध चालू करतो. मग ही ट्रीटमेंट म्हणजे ही लाक्षणिक चिकित्सा झाली. लाक्षणिक म्हणजे काय, शरीरानं एखादा पार्ट, एखादा अवयव, एखादा दोष, एखादा धातू, एखादा मल कुठला तर खराब झाला आणि ते शरीर काही ते सिम्पटम दाखवतं. खरी ट्रीटमेंट काय, ती लक्षण का दाखवलंय, तो दोष काढणं आणि तो दोष काढून टाकणं. आधुनिक शास्त्रानुसार त्या लक्षणाची चिकित्सा केली जाते. म्हणजे शुगर वाढली त्या शुगरची चिकित्सा, बीपी वाढली ती बीपीची चिकित्सा, त्याच्या मूळ कारणाची चिकित्सा होत नाही. मग अशा वेळेला एका बाजूला आपण लक्षणाची चिकित्सा करताना जो मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि ते निबीड व्हायला लागतं, ते जुनं व्हायला लागतं आणि मग एखादा दोष तसाच पडून राहायला लागल्यानंतर ज्या अवयवाशी निगडीत तो दोष आहे ते अवयव त्याचं फंक्शन कमी करायला लागतं किंवा त्याच्यावरती मोठा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखाद्या पायाला जखम झाली आणि त्याचे उपचार नाही केले, तुम्ही त्याच्याकडे सोडून दिलं आणि पाय ठणकतो म्हणून पेन किलर घ्यायला लागला तर चालेल का? तुम्हाला त्या जखमीची ट्रीटमेंट करायला लागेल ना, नाही तर पाय सडून जाईल, नुसती पेन किलर घेऊन कशी चालेल? हेच मर्म आयुर्वेदिक चिकित्सेचं आहे. खरं तर ह्या गोष्टींच्या, ज्यावेळी आपण बीपी शुगरची औषधं घेतोय, आधुनिक शास्त्राची घ्यायला अजिबात हरकत नाही, मूळ न निदान केल्यामुळं, फक्त लाक्षणिक चिकित्सा करताना मूळ दोषाची चिकित्सा न झाल्यामुळं ते पण धातू परिपोषण, ते चयापचय त्या अवयवाशी, त्या धातूशी निगडीत कमी व्हायला लागते. मग अशा वेळेला मग वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात दोष उत्पन्न होतात आणि वेगवेगळ्या अवयवांशी निगडीत आपल्याला सूज दिसायला लागते. म्हणून मूळ आजाराचं निदान करणं तितकंच महत्वाचं आहे जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं.
0: बरोबर आहे. डोळ्याच्या पडद्याच्या सुजेपासून म्हणजे आपण सुरुवात केली, पण आपण इतरही सूज त्यानिमित्ताने जाणून घेतली, कारण त्याचा पण परिणाम डोळ्याच्या पडद्यावर होत असतो. त्यामुळे सुजेविषयीची खूप चांगली माहिती गेल्या दोन भागात डॉक्टर आपण दिलीत. आता आपल्याला डोळ्याच्या पडद्याच्या सुजेबद्दलही बोलायचंय, पण ते आपण पुढच्या भागात ऐकूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99, 98225-261-99.
2: आताच आपण श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आता ऐकूया उत्तरा केळकर यांच्या आवाजात बहिणाबाई यांची रचना, संगीत यशवंत देव यांचा.

श्रोतेहो, बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी मातीच्या सुगंधाला शब्दरूप देणाऱ्या लोककवयित्री. आताच आपण त्यांची रचना ऐकली उत्तरा केळकर यांच्या आवाजात. याला संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
1: श्रोते हो नमस्कार, आपण भेटणार आहोत न्यूएज कॉम्प्युटरचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर, मोबाईल रिपेरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
2: आज अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही एक गरजेची वस्तू आहे, त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत. मोबाईल रिपेरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत. मोबाईल रिपेरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात, यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेरिंग सेंटर आपल्या गावामध्ये शहरामध्ये न्यूएज कॉम्प्युटरच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो.
1: वा, खूपच छान. सर, आपल्या न्यूएज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेरिंग कोर्स आहे तो सरकारमान्य आहे का?
2: हो, न्यूएजमध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकारमान्य कोर्स आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं. एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो, आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयेपर्यंत कमाई करू शकतो. म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयेपर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो. या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
1: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
2: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकारमान्य कोर्स करू शकतो. शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही. हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो. याच्या सकाळ, दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूएजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेले आहे. विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकारमान्य कोर्स पूर्ण करू शकतो. हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेरिंगचे ट्रेनिंग देतो. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच यामध्ये मोबाईल रिपेरिंगमधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकलसह विद्यार्थ्यांना शिकवतो. न्यूएजचे स्वतःचे मल्टी ब्रँड मोबाईल रिपेरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो.
1: हा सरकारमान्य मोबाईल रिपेरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
2: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यूएजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोबाईल रिपेरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यूएज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
1: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
2: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदमही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
1: सर, महिलांनी या मोबाईल रिपेरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यूएज तर्फे काही विशेष योजना आहे का?
2: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यूएज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फीमध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
1: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
2: हा कोर्स करण्यासाठी न्यूएज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
1: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
2: 98-220-71-77-8.
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार.
3: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
0: होय काकू, मी सरकारमान्य न्यूएज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
3: होय, सरकारमान्य न्यूएज कॉम्प्युटर्स यशस्वी होण्याची गुरुकिल्ली.
0: न्यूएज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98-220-71-77-8.
5: श्रोते हो, आताच आपण न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे 8:21 झाले. आता ऐकूया

0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
2: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ। तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर। मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत, नमस्कार।
4: नमस्कार
2: मोडकसर। सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
5: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे। आता इन्व्हेस्टमेंट म्हणून जे सोनं असतं ते सुद्धा गोठाच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकून हातामध्ये घालता येतं। आणि असे गोठ जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि ते हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतात ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं।
2: बरोबर।
5: आता तसेच जे गोठ दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात।
2: अच्छा।
5: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 ग्रॅम मध्ये तो गोठ बनतो। इन्व्हेस्टमेंट गोठ असतो तो 10 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत किती वाखराचा असतो। हे 10 ग्रॅम मधले जे पोकळ गोठ असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात, नंतर तो रॉड बाहेर काढून घेतला जातो म्हणजे ते पोकळ राहतं आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात। आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोठ म्हणतात, व्याघ्रमुखी गोठ म्हणतात किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडूनचे गोठ म्हणतात किंवा पानाफुलाच्या आकाराचे आणि ते बंद केलेले असतात। तर ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात। साधारण हे जे गोठ आहे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात। मजुरीचा जर विचार केला तर 12-14% मजुरी लागते, पण म्हणजे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोठ म्हटलं त्याला 2% मजुरी लागते, कारण ते सॉलिड असतात त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते। त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार आहेत। एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ आणि त्या पोकळमध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळी व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं किंवा प्लेन गोल गोळे असतात किंवा पानाफुलांची।
2: अच्छा, इन्व्हेस्टमेंट गोठ जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात 24 कॅरेटचे असतात?
5: तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 995 बनवू शकता, 49 बनवू शकता, 39 बनवू शकता। ऍज पर नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात आणि बाकीच्या गोठांची मजुरी साधारण 12-14% असते।
2: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
5: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत। जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात किंवा आपण वेणी म्हणू किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन। त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात। आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठांवरती केलं, तर फक्त रव्याच्या डिझाईन मध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमती रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं, पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचा किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो। फक्त पिळाचे वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मल याला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते।
2: बरोबर। मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत। श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद। आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी, नमस्कार। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।

श्रोतेहो, आताच आपण दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आता ऐकूया साधना सरगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे बालगीत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान

0: नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट्स.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरु करणं हा या कराराचा उद्देश आहा.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार

0: नाथराम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. काही दिनविशेषासह मराठी गाणी आता ऐकूया.

18 जून हा दिवस निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबीय मित्रमंडळी आणि आप्तेष्टांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा संदेश देणारा हा दिवस आहे, ज्याला आपण पिकनिक असंही म्हणतो। श्रोतेहो, हा शब्द फ्रेंच भाषेतून आला असून निसर्गरम्य ठिकाणी एकत्र येऊन भोजन किंवा अल्पोपहार करण्याच्या संकल्पनेतून त्याचा उगम झालाय। 19व्या शतकात इंग्लंडमध्ये सहलीची परंपरा विशेष लोकप्रिय झाली। आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो। श्रोतेहो, सहल केवळ मनोरंजनाचं साधन नसून आपापसातील संवाद, स्नेह आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचं माध्यम आहे। निसर्गाशी जवळीक साधत आनंदाचे क्षण अनुभवण्याची प्रेरणा जागतिक सहल दिन आपल्याला देतो। तेव्हा ऐकूया अनुराधा मराठे यांनी गायलेलं हे गीत।

श्रोते हो, आज आहे 18 जून जागतिक सहल दिन। जगभर जागतिक सहल दिन म्हणून साजरा केला जातो।

श्रोतेहो, आज 18 जून फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचा आज स्मृती दिन. श्रोतेहो, भारताचे महान धावपटू आणि फ्लाइंग शीख म्हणून ओळखले जाणारे मिल्खा सिंग यांचा आज स्मृती दिन आहे. 20 नोव्हेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात अजरामर स्थान मिळवलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 80 पैकी 77 शर्यती जिंकल्या आणि 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. 1958 कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मीटर धावण्यामध्ये सुवर्ण पदक जिंकून स्वतंत्र भारतासाठी इतिहास घडवला. त्याच वर्षी टोकियो आशियाई स्पर्धेतही त्यांनी 2 सुवर्ण पदकं मिळवली. श्रोतेहो, 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये अवघ्या क्षुल्लक फरकानं त्यांचं पदक हुकलं, मात्र त्यांनी केलेला राष्ट्रीय विक्रम तब्बल 4 दशकं अबाधित राहिला. श्रोतेहो, भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. 18 जून 2021 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जिद्दीची, चिकाटीची आणि देशप्रेमाची प्रेरणादायी गाथा आजही भारतीय क्रीडा जगताला दिशा देत आहे. त्यांना विनम्र आदरांजली.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोतेहो, तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.

श्रोते हो, आज 18 जून जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचा स्मृतिदिन। भारतीय अभिजात संगीताला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे महान सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचा स्मृतिदिन आहे। आज 14 एप्रिल 1922 रोजी त्यांचा जन्म झाला। पद्मविभूषण उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडे त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं। लहान वयापासूनच असामान्य प्रतिभेची छाप पाडणाऱ्या खान साहेबांनी सरोदवादनाला नवं वैभव प्राप्त करून दिलं। 1955 मध्ये न्यूयॉर्क इथं झालेल्या त्यांच्या कार्यक्रमामुळे भारतीय शास्त्रीय संगीताला आंतरराष्ट्रीय दालन खुलं झालं। भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सन्मानांनी गौरवलं। भारतीय संगीत परंपरेचे जागतिक दूत म्हणून त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील। 18 जून 2009 रोजी त्यांचं निधन झालं। त्यांना विनम्र आदरांजली।

श्रोतेहो, आज 18 जून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अद्वितीय शौर्याचं प्रतीक असलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिन 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव मणिकर्णिका तांबे असून त्या मनू या नावानंही परिचित होत्या. झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाहानंतर त्यांना लक्ष्मीबाई हे नाव प्राप्त झालं. बालपणापासूनच घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धकलेत त्या पारंगत होत्या. 1857च्या स्वातंत्र्य समरात त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध धैर्यानं लढा दिला आणि झाशीच्या संरक्षणासाठी पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या अदम्य साहसामुळे त्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अग्रणी वीरांगणा ठरल्या. मैं अपनी झांसी नहीं दूंगी हा त्यांचा निर्धार आजही प्रेरणादायी मानला जातो. श्रोतेहो, 18 जून 1858 रोजी रणांगणावर लढता लढता त्यांना वीरमरण आलं. त्यांचं शौर्य, नेतृत्व आणि देशभक्ती भारतीय जनमानसात आजही अजरामर आहे.

श्रोतेहो आज 18 जून गोवा क्रांती दिन. आज गोवा क्रांती दिन साजरा केला जातो. 18 जून 1946 रोजी डॉ राम मनोहर लोहिया यांनी मडगाव इथं पोर्तुगीजांच्या सभाबंदी आदेशाला न जुमानता जाहीर भाषण केलं आणि गोवा मुक्ती चळवळीला प्रारंभ झाला. या आंदोलनामुळे गोव्यात स्वातंत्र्याची जागृती निर्माण झाली. अनेक सत्याग्रहींच्या संघर्षानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा, दीव आणि दमण पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झालं. गोवा क्रांती दिन हा स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या स्मरणाचा दिवस आहा.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोतेहो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम ठीक सकाळी 9:20

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया ऍडव्हान्स आयुर्वेदा यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आजकाल ना टेन्शन खूप वाढलेली आहेत, कॉम्पिटिशन खूप आहेत, अनेक गोष्टी सगळ्यांनाच अचीव्ह करायच्या असतात आणि या सगळ्याचा परिणाम शरीरावरती होत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे खूप जणांना रात्री झोप लागत नाही आणि याला स्लीप ॲपनिया असं म्हणलं जातं. तर नेमकं हे स्लीप ॲपनिया म्हणजे काय, यामागची कारणं काय आणि नुसती साधी झोप न लागणं यामुळे प्रकृती बिघडू शकते का, त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का?
3: बेसिकली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीराची जी काही रिकव्हरी आहे ही झोपेत होत असते, त्यामुळे डीप स्लीप ही आलीच पाहिजे. जर का आपल्याला झोप लागली नाही तर मग शरीराची नीट रिकव्हरी होणार नाही आणि जर का डिटॉक्सिफिकेशन जर का प्रॉपर नाही झालं तर शरीरात टॉक्सिक लेवल वाढायला लागतील आणि शरीराची ही टॉक्सिन हँडल करण्याची एक कॅपॅसिटी असते. त्याच्यापेक्षा जास्ती विषारी द्रव्य जर का शरीरामध्ये तयार झाली तर ती आजारामध्ये कन्वर्ट होतात. मग त्याच्यामधून आपण बघतो डायबिटीज असेल, बीपी सारखे प्रॉब्लेम असतील, तिथून हार्ट अटॅक असेल, थायरॉइड असेल किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम आहेत. आता हे सगळे अनुवंशिक राहिले असं नाही. कॅन्सर सुद्धा फक्त 10% अनुवंशिक आहे असं म्हणतात आणि 90% हा लाईफस्टाईलमुळे आलेला आहे. आता हा स्लीप ॲपनियासारखा प्रकार होतो का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे. बरोबर ना? कारण कसं आहे की आपण स्वतःसाठी वेळच द्यायला तयार नाही आहे, त्यामुळे म्हणजे नथिंग डुईंग हा एक मेन पार्ट असतो. पण आपण कायम आपल्या मोबाईलमध्ये असतो, बरोबर की नाही? इव्हन म्हणजे स्वप्नांच्या जगात जास्ती असतो, प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण फार कमी असतो. म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल म्हणजे तरुण पिढी असेल, म्हातारे असतील, म्हणजे लहान मुलं असेल, हे रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये असतात कारण व्हर्च्युअल जगात ते जगत असतात.

0: आणि त्यामुळे प्रॅक्टिकल लाईफ त्यांना फार कठीण वाटायला लागतं आणि ज्याच्यातून टेन्शन वाढायला लागतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025.
0: एक लक्षात घ्या की ज्यावेळेला मेंदूला म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाहीये आणि अचानक तुम्ही जागे होणार, त्यावेळेला शरीराला वाटतं शरीरात काहीतरी इमर्जन्सी निर्माण झालेली आहे. मग अशा वेळेला तुमचे जे काही इमर्जन्सी सिस्टीम असेल, कॉर्टिसॉल वाढायला लागतात. मग हे जर का वाढायला लागले कॉर्टिसॉल्स वगैरे, तर ते काय करणार आहेत, शुगर वाढवणार. कारण इमर्जन्सी झाली म्हणल्यावर एनर्जी लागणार, मग लिव्हरमध्ये तुमच्या साठलेली शुगर असते ती बाहेर पडते, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन यायला लागतं, मग तुमचं काय होतं की प्रेशर वाढायला लागतं. आणि मग खरं वास्तविक कंडिशन काहीच नसते, इमर्जन्सी काहीच नसते, परंतु आभास असतो तो. मग त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, बरोबर ना. आणि ह्या गोष्टी रिपीटेड व्हायला लागल्या तर शरीराची त्याला मॅनेज करण्याची सिस्टीम पण काय होते, फेल होते. आणि त्याच्यातून तुम्हाला मग डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतं. मग जरी तुम्हाला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा, इव्हन आपण बघतो की अनुवंशिकतेमुळे होणारा जो डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर तो 50 नंतर होईल, पण आजकाल जे तरुण वयामध्ये होत आहे हे काही अनुवंशिकतेमुळे नाहीये, हे लाईफस्टाईलमुळे आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की या स्लीप अॅपनियामुळे सुद्धा काय होतं, या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला खरं असे कसं आहे माहिती ना, की याच्यामध्ये म्हणजे जे अनवॉन्टेड जो काही स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतोय किंवा त्याच्यामुळे इथे जर का म्हणजे ऑक्सिजन पुरवठा जो काही कमी होतोय, तर मेंटल लेवलला, बरोबर ना, म्हणजे तुमच्या 7 चक्रांवर म्हणजे मानसिक याच्यावर जर का काम करायचं असेल तर 7 चक्रांवर काम करायला पाहिजे. 7 चक्रांवर काम करावं लागतं म्हणजे मानसिक पातळीवर काम करायला लागतं. आणि सायमल्टेनियसली शारीरिक पातळीवर सुद्धा अनेक प्रकारची आयुर्वेदामध्ये औषधं आहेत ज्यांनी तुमच्या शरीराला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूतला वात कमी करता येतो, बरोबर ना. ह्या गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली आयुर्वेदाच्या माध्यमातून केली तर स्लीप अॅपनी आपण आपल्याला कमी करता येतो आणि त्याच्यातून येणारे फ्युचर जे काही लाईफस्टाईल डिसीज आहेत ते सुद्धा आपल्याला टाळता येतात. तर त्यामुळे तुम्हाला कमी वयामध्ये ब्लड प्रेशर किंवा हार्ट म्हणजे म्हणतो ना डायबिटीस किंवा थायरॉइड किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येत असतील तर हे अनुवंशिक नाहीयेत, हे काय आहेत, लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत. आणि त्याला जर का रिव्हर्स करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण ऍडव्हान्स आयुर्वेदा यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
2: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, काही दिनविशेष अजूनही जाणून घेऊया. श्रोते हो, आज 18 जून पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक, वनाधिकारी, साहित्यिक पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा आज स्मृतिदिन आहे. 5 नोव्हेंबर 1932 रोजी सोलापूर इथं त्यांचा जन्म झाला. वन्य जीवन, पक्षी आणि निसर्ग यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी मराठी साहित्यात एक वेगळा ठसा उमटवला. अरण्य ऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चितमपल्ली यांनी जंगलाचं देणं, रानवाटा, चकवा चांदण, पक्षी जाळ, दिगंतरा, पाखरमाया यासारखी अनेक गाजलेली पुस्तकं लिहिली. महाराष्ट्रातील अनेक अभयारण्याच्या विकासातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. साहित्य, पर्यावरण आणि पक्षी

संवर्धन क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांसह पद्मश्री सन्मान प्राप्त झाला. 18 जून 2025 रोजी त्यांचं निधन झालं. निसर्गप्रेमाची प्रेरणा देणारे त्यांचं कार्य सदैव आपल्या स्मरणात राहील. त्यांना विनम्र आदरांजली.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुहास चंद्र कुलकर्णी यांचं होतं आणि चित्रपट होता दोस्त माझा मस्त.

0: श्रोतेहो सकाळचे 9:15 झाली आहेत. ऐकूया खमंग रुचकर हा कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: वा काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
3: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
2: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
4: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
5: खमंग रुचकर या कार्यक्रमामध्ये मी अश्विनी
6: आणि मी रेखा
5: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. रेखा, पावसाळा सुरू झालाय पण म्हणावा तसा पाऊस नाही का अजून?
6: हो, आणखीनही आपल्या सोलापुरात उकाडा जाणवतोच आहे, पण तरीही येणाऱ्या पावसाळ्याची एक व्यवस्था पूर्वतयारी म्हणूयात.
5: तू सांगतेस ते अगदी बरोबर आहे. असाच एक पदार्थ मी ठरवून टाकलेला आहे बरं का, की पाऊस आला की लगेचच मेथीचे गोटे करायचे. आणि
6: अरे वा काय मस्त, सांग ना हे मेथीचे गोटे कसे करायचे.
5: आता मी त्यासाठी आपल्या मैत्रिणींना आणि तुला साहित्य सांगते. आपल्याला यासाठी लागणार आहे मेथीची चिरलेली भाजी 1 वाटी आणि चण्याच्या डाळीचा रवा पाहिजे बरं का, 3 वाट्या पाहिजे.
6: ओके.
5: त्यानंतर 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला हवाय तो घ्यायचा 1/2 वाटी.
6: बरं,
5: ठीक आहे. त्यानंतर 2 चमचे तीळ लागणार आहेत आपल्याला, 1 चमचा अर्धवट कुटलेले मिरे. म्हणजे नेहमीच्या भाज्यांपेक्षा वेगळं साहित्य बरं का.
6: हो.
5: आणि 1/2 चमचा सोडा लागणार आहे, चक्क मंडळी आपल्याला यासाठी दूध लागणार आहे बरं का भाज्यांसाठी.
6: अरे वा.
5: आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे, तिखट आणि मीठ.
6: बर, थोडस वेगळं साहित्य बरं का.
5: परत एकदा तुझी उजळणी घेतली पाहिजे.
6: हो नक्की. तर ह्या मेथीचे गोटे करण्यासाठी लागणारं आपलं साहित्य मी जे लिहून घेतलंय

0: ते मी तुला सांगते.
1: नक्की.
0: तिची चिरलेली भाजी आपल्याला लागणार आहे एक वाटी. चण्याच्या डाळीचा बारीक रवा आपल्याला लागणार आहे तीन वाट्या. दोन चमचे धने, एक चमचा जिरे, ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा केस आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी. दोन चमचे तीळ, एक चमचा अर्धवट कुटलेले मिरे, पाव चमचा सोडा आणि आता म्हणालीस तसं दूध आपल्याला लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल, तिखट आणि मीठ.
1: करेक्ट. तर आता पटकन झटपट लवकर मी तुम्हाला या मेथीच्या गोट्यांची रेसिपी सांगते. मेथीचे गोटे म्हणजेच मेथीची भजी जी आहेत ती कशी करायची म्हणलंय तर पहा, मेथीची चिरलेली जी भाजी आहे आणि डाळीचा जो रवा आहे, चण्याच्या डाळीचा रवा, तो एकत्र करा. त्यानंतर दुधामध्ये भज्याच्या पिठासारखं हे पीठ भिजवायचं बरं का. आता
0: म्हणजे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही.
1: करेक्ट. आणि मग त्याच वेळेला हे सगळं भिजवताना सोडा टाका. भिजवलेलं हे पीठ आहे ना मंडळी, हे चार तास भिजू द्यायचंय.
0: बर.
1: त्यानंतर त्याच्यामध्ये मग चवीप्रमाणे नंतर तिखट, मीठ, जिरे, धणे आणि कुटलेले मिरे घालायचे. त्याचप्रमाणे जे खास वेगळे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे सुकं खोबरं आणि तीळ याच्यामध्ये घालायचंय. आणि हे सगळं जिन्नस छान कालवून भजीच्या पिठासारखं सारखं करून घ्यायचंय. आणि मग 15 मिनिटांनी गोल गोल भजी जी आहे ती तेलामध्ये छान तळून काढायची. आणि तेल भरपूर घालायचं बरं का तळण्याकरता. हे गोटे आणि गोल गोल पाहिजेत हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं.
0: बरं, आपण अशी उभट भजी सोडतो तशी नाही सोडायची, थोडेसे गोल
1: गोल गोल पाहिजेत. म्हणूनच तर त्याला नाव आहे ना गोटे. तर गोटे तळून झाल्यानंतर झाराने बाहेर काढताना मात्र गोट्यावरती दुसऱ्या बाजूनी दुसरा झारा दाबून सगळं तेल निथळून काढावं बरं का मंडळी. कारण याच्यामध्ये
0: तेल राहणार नाही,
1: दूध घातलंय त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची की गोट्यांमध्ये तेल राहणार नाही. तर कशी वाटली तुला रेसिपी रेखा?
0: एकदम वेगळी रेसिपी आहे. yes. नक्कीच या पावसाळ्यात मी ट्राय करणार आहे. बरं
1: की. आणि मला खायलाही बोलवशील. तर मैत्रिणींनो, एक छानशी टीप दिलेलीच आहे, मेथीचे गोटे तळताना घ्यावायची काळजी काय ती सांगितलेलीच आहे. तर या टिपेसह हा पदार्थ तुम्ही करून पहा. आता आमची निघायची वेळ झालेली आहे तेव्हा निघतोय, पण उद्या मात्र पुन्हा एका नवीन पदार्थासह तुम्हाला भेटणार आहोतच.
0: तेव्हा आजच्या खमंग रुचकर या कार्यक्रमातून मी रेखा
1: आणि मी अश्विनी
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
6: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधनं, सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
6: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कांती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
8: संपर्क 90 11 33 82 83.
5: सकाळचे 9:21 होत आहेत. आता ऐकूया सोलापूरची नाट्यगाथा.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी।

0: आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा। संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। सोलापुरामध्ये वेगवेगळ्या कलावंतांनी फंदी हे नाटक सादर केलं, त्यामध्ये ललित कला मंदिर, नाट्य पुष्पांजली, नटराज नाट्य संस्थांचा सहभाग आहे। प्राध्यापक ठकार यांनी या नाटकाचं मूलभूत विश्लेषण केलेलं आहे। रजनीश जोशी यांच्या अनुवादित पुस्तकामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, त्याविषयीचा हा पुढील भाग। नाटकातील म्हणजे फंदी या नाटकातील इतर पात्रांच्या नऊ भूमिका फंदीलाच करून दाखवाव्या लागतात, कारण बाहेर काय घडलं ते नाटकातल्या नाटकात दाखवायचं असतं। या दृष्टीनं फंदीची भूमिका करणाऱ्या नटापुढं ते आव्हान उभं राहतं। इथं प्रेक्षकांना विश्वासात घेतलेलं असतं, त्यामुळं वेशभूषा वगैरे फारसं बदलण्याची गरज पडत नाही, अभिनयाचीच कसोटी लागते। तो मी नव्हेच किंवा आधे अधुरे यामधील एका अभिनेत्यानं अनेक भूमिका करण्याच्या प्रयोगापेक्षा हा वेगळा प्रयोग आहे। कायद्याच्या आणि सामाजिक नैतिकतेच्या दृष्टीनं अपराध असलेली घटना फंदीच्या जीवनातील घटनांच्या संदर्भामध्ये पाहिली तर तो गुन्हा नसून एक प्रकारे कर्तव्यच आहे असा भाव निर्माण करण्यामध्ये हे तंत्र उपयुक्त ठरतं। दयाभावानं दिलेला मृत्यू हा मानवी करुणेचाच आविष्कार वाटू लागतो। दयावध म्हणजे मर्सी किलिंग मधला आंतरविरोध लोप पावतो। न्यायालयीन भाषेचं फारसं अवडंबर न माजवता अतिशय सहज भाषेतील संवादांनी नाटकाला जिवंतपणा आणलेला आहे। संक्षिप्त, साध पण बिनतोड अर्थपूर्ण संवाद हे या नाटकाचं बलस्थान आहे। जो न्याय घोड्याला किंवा कुत्र्याला दिला जातो तो माणसाला मात्र मिळत नाही असा विरोधाभास देखील त्यामधून पुढे येतो। न्यायालयाचं दृश्य हे अनेक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून हमखासपणे प्रभावपूर्ण होणारं असून नेहमी वापरलं जातं, कारण त्या दृश्यामध्येच नाट्य असतं। शिवाय खटकेबाज संवाद योजता येतात। फंदीमधील ही दृश्य नाट्यांतर्गत नाट्य बनून येतात तेव्हा दुप्पट नाट्यमय होतात। शंकरशेष यांनी या संवादामध्ये कुठलीही अतिशयोक्ती किंवा कृत्रिम खटकेबाजी न करता अतिशय तर्कशुद्धपणे पण सहज स्वाभाविक भाषेमध्ये वस्तुनिष्ठ संवादाची योजना केली आहे। विषय, आशय आणि तंत्र यामुळे हे नाटक बरंच चर्चेत राहिलं आणि त्याचे प्रयोग देखील होत राहिले। एक और द्रोणाचार्य किंवा पोस्टर या नाटकाएवढं हे ते गाजलेलं नसलं तरी त्याच्या प्रायोगिकतेमुळे आणि दयामृत्यूच्या प्रश्नासंबंधी विचाराला प्रेरणा देतानाच वास्तवदर्शी चित्रण करण्याच्या शैलीमुळे हे नाटक आधुनिक हिंदी नाटकामध्ये महत्वाचं ठरलेलं आहे। अशा या वेगळ्या प्रायोगिक नाटकाचा मराठी अनुवाद रजनीश जोशी यांनी अत्यंत सहजपणे केलेला आहे आणि मराठीमध्ये एका चांगल्या प्रायोगिक नाटकाची भर घातलेली आहे। मूळ संहितेमध्ये कसलेही फेरबदल न करता वस्तुनिष्ठ पद्धतीनं मराठी भाषेची शैली आणि लय कसोशीनं सांभाळलेली आहे। हसरत मिया, करामतुल्ला खान या पात्रांची भाषा हिंदीच ठेवून स्वाभाविकपणाला बाधा येऊ दिलेली नाही। नाटकाचं भाषांतर करताना लक्ष्य भाषेतील वाक्यांचं वजन लक्षात घेणं महत्वाचं असतं। केवळ प्रामाणिक भाषांतर पुरेसं नसतं। या मराठी संहितेचा प्रयोग यशस्वीपणे सादर झालेला असल्यामुळं या अनुवादामध्ये हे वजन सांभाळलं गेलं असण्याची खात्री पटावी। मराठी रंगभूमीला नवं काही देऊ शकणाऱ्या इतर भाषांमधील नाटकांच्या शोधामध्ये राहून त्यांनी मौलिकतेला नाट्यलेखनाबरोबरच आणखीही असेच अनुवाद द्यावेत आणि अनुवाद करावेत। श्रोते हो, नंतरच्या काळामध्ये बंगाली रंगभूमीवरील मान्यवर नाटककार, कलावंत, दिग्दर्शक बादल सरकार यांच्या बाकी इतिहास या नाटकाचा प्रयोग हिंदी भाषेमधून ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत लावणीस यांनी केला। बादल सरकार या द्रष्ट्या बंगाली रंगकर्मीची जन्मशताब्दी नुकतीच झाली। तिसरी रंगभूमी या संकल्पनेला जन्म देणाऱ्या या कल्पक नाटककार, दिग्दर्शक, अभिनेत्यानं केवळ बंगाली रंगभूमीवरच क्रांती केली असं नाही तर त्याचे पडसाद भारतीय रंगभूमीवरती उमटले। सामाजिक बदलांसाठी रंगभूमी एक प्रभावी माध्यम ठरू शकतं या विश्वासानं त्यांनी हयातभर नाट्यप्रयोग केले। इंग्रजांचा अत्याचार उजागर करून त्यांचा वसाहतवाद झुगारण्यासाठी बादलदांनी आपली हयात वेचली, त्याचप्रमाणे स्वतंत्र भारतामध्ये पीडित

0: घोषित वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी नाट्यप्रयोग केले. अशोक भौमिक यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये बादलदांनी त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम केलेल्या घटनांमध्ये नववीत असताना झालेल्या दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केलेला आहे. साल 1939 होतं आणि वर्तमानपत्रांमधून दुसऱ्या महायुद्धाच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. सगळं जग प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या युद्धाशी निगडीत झालेलं होतं. इटली, स्पेन, जपान, चीन, जर्मनी, इंग्लंड असे अनेक देश युद्धाच्या खाईमध्ये सापडले होते. भारतासाठी मात्र युद्धाचा अर्थ होता एका रात्रीत आगपेटीची किंमत 1 पैशावरून 4 पैशांवर जाणं, महागाई वाढणं, काळा बाजार आणि जमाखोरी. हिरोशिमा नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ला आणि माणुसकीला फासलेली काळीमा. बादल सरकार यांना या सगळ्या गोष्टी भेडसावत होत्या, त्रस्त करत होत्या, त्यांच्या आकलनानुसार त्यातली भेदकता जाणवून देत होत्या. श्रोते हो, सुरुवातीच्या काळामध्ये नाटक हेच आपल्या अभिव्यक्तीचं साधन आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा बादल सरकार यांनी पारंपरिक म्हणजे प्रोसेनियम अर्थात कमानी नाटक सादर केली. सारी रात्र आणि अन्य काही नाटकांमधून त्यांनी त्यांचा सामाजिक मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. पण कमानी नाटक हा आपल्या आविष्काराचा भाग नाही हे त्यांनी जाणलेलं होतं. त्यातून तिसरी रंगभूमी ही कल्पना त्यांच्या मनामध्ये विकसित होत गेली. ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेल्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी माणसाला त्याच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी आदिवासींमध्ये जाऊन त्या आदिवासींना देखील नाटकाचा एक भाग बनवलं. वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे 1947 साली इंजिनियर झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळाली. सुरुवातीला नागपूर भागामध्ये ते होते. त्यावेळी हिंदी भाषेचा त्यांचा परिचय झाला. हिंदी साहित्य पत्रिका नियतकालिकांसह अनेक पुस्तकांचं वाचन त्यांनी केलं. पण त्यांच्या बाकी इतिहास या नाटकानं सोलापूरच्या कलावंतांना भुरळ घातली. बाकी इतिहासचे दिग्दर्शक शशिकांत लावणीस या नाटकाबद्दलची आपली भूमिका लिहिताना म्हणतात की बाकी इतिहास हे बादलदांचं सुरेख नाटक आहे. नाटकामध्ये प्रमुख पात्र 3, प्राध्यापक नवरा, त्याची शाळेत शिक्षिका असलेली सुविद्य पत्नी आणि त्यांचा एक शेजारी. वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आत्महत्येच्या एका छोट्या बातमीवरती आधारित या नाटकाचे 3 अंक बेतलेले आहेत. एखादा माणूस आत्महत्या का करतो याचं कारण शोधणाऱ्या 2 वेगळ्या कथा पहिल्या 2 अंकामध्ये सादर केल्या जातात. तिसऱ्या अंकात मात्र वास्तव जीवनामध्ये येणारा तोस्तोपणा, जीवनाचं साचलेपण, एक नैराश्य आणि त्यातूनच आत्महत्येचा बळावत जाणारा विचार. मात्र माणसाला जगायला जीवनातले साधे साधे आनंदाचे क्षण देखील पुरेसे असतात आणि मग ते आत्महत्येपासून माणसाला परावृत्त करतात असा सकारात्मक शेवट या नाटकाचा आहे. शशिकांत लावणीस यांनी हे नाटक हिंदी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर केंद्रावरती सादर केलं. तेजस्विनी चांदणे, रणधीर अभ्यंकर आणि श्रीनिवास देशपांडे यांच्या त्यात भूमिका होत्या. इंटरनेटच्या सहाय्यानं तेजस्विनी चांदणे यांनी बंगाली पेहराव आणि संभाषणावरती मेहनत घेतली होती. वनमाला किणीकर यांनी बंगाली नृत्य त्यांच्याकडून बसवून घेतलेलं होतं. सुमित फुलमांबळी यांनी कोलकात्यातील भवानीपुरा भागातील एका सामान्य प्राध्यापकाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीचा बोलका सेट उभा केला होता. हिंदी शब्दोच्चार, नेटक्या हालचाली, बोलका अभिनय आणि प्रसंगांना उठाव देणारी प्रकाश योजना अशी सगळी तयारी होती. अविनाश लावणीस यांनी उत्तम पूरक अशा पद्धतीचं पार्श्वसंगीत दिलेलं होतं. हा प्रयोग खूप चर्चेला गेला पण त्याला पारितोषिकं मात्र मिळाली नाहीत. सोलापुरातील कलावंतांनी मेहनत घेऊन केलेल्या प्रयोगांची दखल अन्यत्र म्हणावी तशी घेतली गेलेली नाही हे वास्तव आहे.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि घिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

श्रोतेहो, आताच आपण समीर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. गायक कलाकार होते विनोद राठोड आणि अलका याज्ञिक. तर चित्रपट होता जीत.

श्रोतेहो आता आकाशवाणी सोलापूरचं प्रसारण तुमच्यापर्यंत फक्त रेडिओवरूनच नाही तर सोशल मीडियावरूनही पोहोचतंय. म्हणजे आता तुम्ही कुठेही असलात तरी आकाशवाणी तुमच्या सोबतच. मैलो दूर अंतर क्षणार्धात पार करूया आणि ऐकूया आपल्या मनाचा आवाज.

आज आकाशवाणी सोलापूर। चित्रबेला हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता ऐकूया दीदार या चित्रपटातलं गीत। गायक कलाकार आहेत उदित नारायण, साधना सरगमाणी सहकारी समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय आनंद मिलिंद यांनी।

0: आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते उदित नारायण, साधना सरगम. चित्रपट होता दीदार. चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आज आहे 18 जून। अभिनेता अरविंद स्वामी यांचा आज वाढदिवस आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील देखणा प्रतिभावान आणि संयमी अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते अरविंद स्वामी यांचा वाढदिवस। त्यांचा जन्म 18 जून 1970 रोजी झाला। अरविंद स्वामी यांनी प्रामुख्याने तमिळ चित्रपटसृष्टीत काम केलं असलं तरी हिंदी, तेलुगू, मल्याळम चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका देखील विशेष गाजल्यात। दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या रोजा आणि बॉम्बे या चित्रपटांमुळे त्यांना देशभरात लोकप्रियता मिळाली।

श्रोतेहो अरविंद स्वामी यांच्यावर चित्रित झालेलं गीत आपण ऐकलं. बॉम्बे या चित्रपटातलं हरिहरण आणि कविता कृष्णमूर्ती हे गायक कलाकार होते. गीत मेहबूब यांचं होतं तर या गीताला संगीतबद्ध केलं होतं ए आर रेहमान यांनी.

श्रोते हो, दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या रोजा आणि बॉम्बे या चित्रपटांमुळे त्यांना देशभरात लोकप्रियता तर मिळालीच, परंतु संवेदनशील विषयांवर आधारित या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं मात्र विशेष कौतुक झालं. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शन आणि उद्योजकता या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभिनेता अरविंद स्वामी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया रोजा या चित्रपटातलं हे गीत.

रोजा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं एसपी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या स्वरात. पीके मिश्रा यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

श्रोतेहो, आज रात्री 9:15 आरोग्य जागर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। यामध्ये आज गर्भधारणे दरम्यान स्कॅन आणि टेस्ट्स याचं महत्त्व याविषयी डॉक्टर लक्ष्मी वाली यांची तेजश्री कुंठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आजच्या आरोग्य जागर या कार्यक्रमात। आकाशवाणी सोलापूर FM बँड 103.4 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून। श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत। आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊया।

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
3: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
4: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
3: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
4: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
3: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
7: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
7: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
7: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
8: अरुण नरखेडकर अंगर.
7: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: आताच आपण प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात गवळण ऐकली. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: जुनाट सर्दी शिंका नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र युनिटी पॅराडाईज हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
2: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
2: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 90 11 33 82 83.
3: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
2: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
3: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85.

0: 855. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐकूया.
1: जमीन,
0: शेतकरी,
1: पाऊस,
0: पाणी,
1: उघडीप,
0: वापसा,
1: पेरणी,
0: लावणी,
1: खुरपणी,
0: निंदणी,
1: कुळपणी,
0: फवारणी,
1: खतावणी,
0: कापणी,
1: छाटणी,
0: काढणी,
1: उफणणी,
0: पाखडणी,
1: प्रगत
0: शेतकरी,
1: गावकरी,
0: मंडळ,
1: आकाशवाणी,
0: सोलापूर,
1: दररोज
0: सायंकाळी 7:30
1: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
0: सर्वांचं गावकरी मंडळ. श्रोते हो, गावकरी मंडळ हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आज सायंकाळी 7:30 सुरुवातीला बाजारभाव आपण ऐकू शकाल, त्यानंतर कृषी सल्ला प्रसारित करू आणि त्यानंतर केळीमध्ये ठिबकातून विद्राव्य खतांचं व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल वाचक स्वर जयपाल खेडकर यांचा. त्याचबरोबर मोगरा शेतीतंत्र याविषयीची संकलित माहिती प्रसारित करू वाचक स्वर शिवाई शेळके यांचा. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया

0: अनुराधा मराठे यांच्या आवाजात डॉ सदाशिव जावडेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर. इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
7: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर. फक्त 8% व्याजदरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
6: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
7: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
0: श्रोते हो, मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगातील एक तेजस्वी स्वर आज कायमचा शांत झाला. ज्येष्ठ गायक, नट, पद्मश्री आणि संगीतरत्न प्रसाद सावकार यांचं 17 जून 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं मराठी संगीत नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. श्रोतेहो, 14 डिसेंबर 1928 रोजी बडोदा इथं जन्मलेल्या सांबप्रसाद रघुवीर सावकार यांनी बालपणापासूनच नाट्यसंगीताचे संस्कार घेतले. वडील रघुवीर सावकार हे गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत गायक नट असल्यानं घरातच संगीत आणि नाटकाचं वातावरण होतं. त्यातूनच प्रसाद सावकार यांची कलायात्रा सुरू झाली आणि पुढे ती मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील एक मानाचं पर्व ठरली.

घनश्याम नैनी आला या नाटकासाठी प्रसाद सावकार यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. श्रोते हो, 1960 ते 1972 या काळात मराठी संगीत नाटकांच्या पुनरुज्जीवनात त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं मानलं जातं. पंडित राज जगन्नाथ, सुवर्णतुला, मंदारमाला, जय जय गौरी शंकर, कट्यार काळजात घुसली यासारख्या गाजलेल्या संगीत नाटकातील त्यांच्या भूमिका आणि गायन रसिकांच्या मनात आजही घर करून आहे. ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकासाठी प्रसाद सावकार यांच्या आवाजात विद्याधर गोखले यांचं नाट्यपद.

भारदस्त मधुर आणि स्पष्ट आवाज, उत्कृष्ट अभिनय आणि नाट्यसंगीतावरील निष्ठा यामुळे प्रसाद सावकार यांनी तब्बल 7 दशकं रसिकांवर अधिराज्य गाजवलं. भारत सरकारनं 2006 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, मास्टर दीननाथ पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. मराठी संगीत रंगभूमीच्या या थोर कलावंताला आकाशवाणीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

नाटकातील पदापाण्यातल्या प्रसाद सावकार यांच्या आवाजात. श्रोते हो, संगीताची गंगा गावोगावी पोहोचवणारे गुरुवर्य ऋषितुल्य पंडित दादासाहेब पाटील यांचं 15 जून 2026 रोजी निधन झालं. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अनेक कलाकारांनी आयुष्यभर निस्वार्थ भावनेनं कार्य करून संगीताची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली आहे. अशाच थोर व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ तबलावादक पखवाज वादक गुरुवर्य पंडित प्रमोद दादासाहेब पाटील. त्यांना विनम्र आदरांजली.

0: श्रोतेहो, काही दिनविशेषासह मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊया.
1: श्रोतेहो, तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
4: इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसं ओळखलंस?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
9: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
10: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
9: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
10: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.

0: अजित कडकडे यांच्या आवाजात पारंपरिक रचना आपण ऐकली, संगीत विलास पाटील यांचं होतं.
1: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77192922555.
3: काय हो, दवाखान्यात जातो म्हणालात आणि लगेच घरी आलात.
4: अगं उपचार झाले सुद्धा.
3: काय जादू वगैरे आहे का काय?
4: अगं एस टी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
3: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एस टी स्टँड समोर सोलप.
5: मोबाईल 99217555554.
6: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
7: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
6: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
7: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
8: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
6: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन

0: अति दक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूति विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.

0: आपण ऐकली जगजीत सिंग यांच्या आवाजात. संगीत जगजीत सिंग यांचंच होतं. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
2: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
1: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
2: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, एसटी स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637. आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
2: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
2: मोबाईल 9326160.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
4: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
6: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
7: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
8: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
2: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
1: मनोदय न्युरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 7083069496.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
2: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स.
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99-22-111-725.
2: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आर्यन्स यांच्या आवाजात ऐकूया जयवालिया यांचं गीत. याला संगीत ललित सेन यांचं आहे.

0: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ पारस इस्टेट समोर, सोलापूर।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या कार्यक्रमाचं उद्घाटन भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी नवी दिल्ली इथून आभासी अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं केले जाणार आहे। या योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्ये सोलापूरच्या WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या अंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं कामगार आणि नियोक्त्यांना लाभ देण्यात येणार आहे। या प्रसंगी पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केली जातील। तरी या कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, लाभधारक, संस्थांचे प्रतिनिधी, कर्मचारी, नियुक्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक कर्मचारी भविष्य निधी संघटन सोलापूर कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्रीयुत पुरुषोत्तम मीना यांनी केलं आहे।
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
4: अरे गणपा, परवा परवा पात्र तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पळायला लागलंस की।
5: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
0: पाठदुखी, अंगदुखी,

0: कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, सोलापूर. मोबाईल 93724144434.
1: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
2: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
1: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.

राहत फतेह अली खान, शंकर महादेवन, रिचा शर्मा यांनी गायलेले गीत आपण ऐकले. चित्रपट होता माय नेम इज खान. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, कसं येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच, घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: बर, सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअलमध्ये जसं आपण म्हणतो, फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्ज जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
0: बरं,
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं.
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं.
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं.
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले. पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणावं तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचेही नसतात त्यांना.
1: बरोबर.
0: अशावेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं.
1: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो.
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही. तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंटमध्ये टाकायची असते.
0: हो.
1: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे. आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
0: बरं.
1: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन, चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
0: बरं.
1: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
0: बरं.
1: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबानी, आमच्या अभ्यासाच्या हिशोबानी आपण लक्षात घ्यायला हव्या.

0: 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघंही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्स पेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं,
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात. तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं,
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं. आणि
0: बरोबर
1: सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर. तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इव्हन याच्यात क्रेडिट कार्डनी केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअरसाठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. 1 EMI भरताय, 2 नाही भरताय, परत 1 भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्यानी सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे आपल्याला

0: माहिती आहे की हे आहे तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो
1: बरं
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉईंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याजदरात खूप फरक पडतो.
1: बरोबर. आता आपण आर्थिक बजेटनुसारी गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
0: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तो एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा त्याच्यात तो अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय पुढे जाणे फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
1: हो,
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद्या वेळेस असू शकतात, पण एनबीएफसीजमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
0: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्डमध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7%च रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाहीच चेंज होणार. तर म्हणून शक्यतो सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते, तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.

0: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
1: हो,
0: काय सांगाल?
1: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40 ते 50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला.
0: हो,
1: अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
0: बरोबर,
1: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
0: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का?
1: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
0: बरोबर,
1: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
0: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
1: बरोबर, गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलं आहे, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे.
0: हो,
1: पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी.
0: हो,
1: तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावर ती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
0: बरोबर, तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
1: बरोबर,
0: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
1: हो,
0: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशावेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
1: हो हो, 100% घेऊ शकतो, पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
0: मग अशावेळी त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यायला हवी? इथे
1: बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःच घर असतं ते, तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये

0: तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये, तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं, आता इन्कम टॅक्समध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्समध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्समध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं,
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे तर 20,000 रुपये माझ्या मुद्दलमध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीममध्ये.
1: बरं,
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीममध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं. असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं, तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल आहे. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांग,
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी जर आपण फ्लॅट घेतो आहे तर. इंडिपेंडंट हाऊससाठी रेरा अप्लिकेबल नाहीये. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ पण ते होतच नाहीये, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाहीये. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीममधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं,
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी. जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते, दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, मी तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणार.

0: राहणं गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडस वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसिकते जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही,
0: नक्कीच.
1: तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल,
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला, आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
0: नक्कीच.
1: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा मोहल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही. बरेचदा इतरही कारणं असतात. तर सुरुवातीला

0: या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायची नाही, पण आता यंगस्टर स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात. दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे, हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एजमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं, तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारणं घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
0: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
1: हो नक्कीच, तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1 लाख केस असतात आणि जर 100 पेक्षा हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
0: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
1: त्याची कारणं जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
0: अनुवंशिकतेमुळे
1: होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर
0: मुलांना
1: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेला आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे मुलींमध्ये, पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे

देखील हेअर फॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअर फॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो, ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे, आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपलं केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप

0: टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपलं केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळे कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य, सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना 3 प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतली असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो अलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा अलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो, तो शरीरामध्ये निर्माण झालेल्या ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा अलोपेशिया, म्हणजे हे 3 प्रकारचे अलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर ह्याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो, पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशनवाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्सवाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी

0: तज्ञाचा सल्ला घ्यावा
1: नक्की,
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो नक्कीच असं आहे, कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रुपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो, त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवीत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसां त्यांच्या ज्या केसांच्या समस्या आहे जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक, तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही तेल हे लावायलाच पाहिजे, कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं, आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू
1: लावतात
0: देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो असते ना, त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सिरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, ताई आजकाल सलूनमध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टाईलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलूनमध्ये जायला लागले, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टाईलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता, कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टाईलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स करायला हव्यात, कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात.

0: आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे केराटीन वगैरे सिस्टीन वगैरे तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात आणि ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सकाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमचे केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच श्रद्धा, एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना? कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना,
1: याबद्दल काय सांगा?
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस काळेच
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा
1: पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता,
1: नॅचरल
0: मेहंदी. किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्ममध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत,
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील शिरतो, त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या
0: चेहऱ्यावर पण येतात, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाणही खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगाल?
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20-25 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सिरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे, ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञांकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही.

0: पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. त्याच्यामध्ये व्यवस्थित ओटीमध्येच ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील
0: हो
1: प्रतिसाद
0: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात तर दही, लिंबू ह्या अतिप्रमाणात
1: रस लावणे,
0: ह्या अतिप्रमाणात नको व्हायला. कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला. तर आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून, की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी. ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाईज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं. आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा, की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉ श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडून जाणून घेतली. शिवाय आताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉ श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: एक श्रोता लिखते हैं कि नदी के किनारे घाट पर बैठकर चांदी से चमकती लहरों के बीच धीमे धीमे चलती नाव देखने का जो सुख है वो अवर्णनीय है। ये पल बिल्कुल ऐसा है जैसे दिन और ढलती शाम के बीच कोई मीठी सी बात हो जो सिर्फ शांत लहरों के बीच सुनी जा सकती है। नदी की लहरों पर नाव में बैठे हुए अपनी परछाई इस खूबसूरत पल को चुपचाप निहारती रहती है। सब कुछ सादा और प्यारा, पेड़ों की धुंधली सी दिखाई देती पंक्तियां, गीली घास की गंध अंधकार को चीरता हुआ नदी किनारे स्थित मंदिर का कलश, ये सब नदी के हृदय हैं और चप्पू चलाता सुर से सुर मिलाकर पूरी कायनात को जैसे संगीत से भर देता है। बहुत सुंदर क्लासिक लिखी है आपने इबारत।
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
2: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट। आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे। विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
3: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं। पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है। राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए। ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए।
2: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील। त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील। हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल। त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल। तसंच मिस्टर एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले। यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील। ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे।

झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल

काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्व बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: ते तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो 1:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सध्यास्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित.

शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं, त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंगस्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: जो थे उनके साथ उनका विवाह हुआ और जीवन का अधिकांश समय एक गृहिणी के रूप में ही उन्होंने अपना बिताया. पेशेवर संगीत करियर की शुरुआत उन्होंने की जब वो 40 बरस की हो गई थी और अपने पति के साथ जब वो जालंधर गई तो वहां उन्होंने एक प्राचीन कला केंद्र में फिर से एक बार संगीत सीखने की शुरुआत की और उनकी बेटी ने उनके शिक्षक के तौर पर हारमोनियम बजाने की शुरुआत की.
2: हाँ, उनकी बेटी के शिक्षक से उन्होंने उन्हें सिखाया था बजाना. तो यहीं से उनके करियर की शुरुआत भी हुई. बाद में उन्होंने भजन, फिल्मी गीत, त्योहारों जैसे सार्वजनिक कार्यक्रमों में गाना शुरू किया. इसके बाद उनके पति सेवानिवृत्त हो गए

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला।

श्रोतेहो, संध्याकाळ ही केवळ निसर्गाचाच नव्हे तर माणसाचाही विसावा असते. नदीच्या किनारी बसून लाटांचा आवाज ऐकणं किंवा बागेत बसून या शांततेचा अनुभव घेणं हे मनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. दिवस मावळतीला जाताना उद्याच्या एका नव्या आणि सुंदर पहाटेची आशा देऊन जातो. आणि यासमवेतच आपली लाडकी सोलापूर आकाशवाणी. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आता आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट गाणी. ये जवानी है दिवानी अर्थात YGHD या चित्रपटातलं गाणं बेनी दयाल यांच्या आवाजातलं, संगीत आहे प्रीतम यांचं, तर शब्द आहेत अमिताभ भट्टाचार्य यांचे. ऐकूयात.

श्रोते हो, रणबीर कपूर, दीपिका पदुकोन, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन यांच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं आताच आपण ऐकलं. आता ऐकूयात सत्यमेव जयते या चित्रपटातलं. नेहा कक्कर, ध्वनी भानुशाली आणि इक्का यांनी गायलेलं गाणं. संगीत आहे तनिष्क बागची यांचं, तर शब्द आहेत शब्बीर अहमद आणि इक्का यांचे. ऐकूयात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हिंदी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूयात रॉय या चित्रपटातलं अरिजित सिंग अदिती सिंग शर्मा यांनी गायलेलं हे गाणं. संगीत आहे अमाल मलिक यांचं, तर शब्द आहेत कुमार यांचे.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
2: श्रोते हो, आता ऐकूयात अमित मिश्रा आणि जोनिता गांधी यांच्या आवाजातलं गाणं। संगीत आहे प्रीतम यांचं तर शब्द आहेत कुमार यांचे। चित्रपट आहे डिशूम।

श्रोते हो, आता ऐकूयात सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्यावरती चित्रित झालेलं राप्ता या चित्रपटातलं गाणं. गाणं गायलं अरिजित सिंग यांनी, संगीत आहे प्रीतम यांचं, तर शब्द आहेत अमिताभ भट्टाचार्य यांचे.

श्रोते हो, हिंदी चित्रपट गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं ऐ दिल है मुश्किल या चित्रपटातलं. गाणं गायलं अरिजित सिंग, बादशाह, जोनिता गांधी आणि नकाश अझीज यांनी. संगीत आहे प्रीतम यांचं तर शब्द आहेत अमिताभ भट्टाचार्य यांचे. ऐकूयात.

0: change.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका
1: साहित्य संपदा।
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कुळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत,
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझं तुमचं प्रत्येकाचं
1: सर्वांचं गावकरी मंडळ। श्रोते हो, यासोबतच आजचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5:30 होत आहेत। आता आमच्या युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मानदेयाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UKच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या ऊतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम C या एन्झाईमचा शोध लावला.

0: जो वनस्पती मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह. दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया
1: वेध विश्वाचा. हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेध विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेध विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्समध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून

0: स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा. मित्रांनो, आताच आपण वेद विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांब पटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
3: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातनं झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीममध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मूळतः या खेळाची सुरुवात झाली.
2: तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
3: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी एक तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते. कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंटमध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
2: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
3: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होतं पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातला एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
2: कुठल्या सालची गोष्ट आहे ही?
3: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
2: ओके.
3: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते. आणि

मग त्यामुळे तेवढं विकसित पण नव्हतं, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मलखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर जेव्हा खेळात

0: मग या तयारीमागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं हे शक्यच नाही, हे अमानवी आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाहीये, ही कुठली अशी गोष्ट नाहीये की जी असाध्य आहे. ती साधता येऊ शकते, पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मलखांब शिकवायचंय मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल. तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार षटकार हे विकेट या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एक एका क्षणात आनंद मिळतो. तसं मलखांबमध्ये नाही, मलखांबमध्ये एक इलेव्हन शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. 2 महिने त्या प्रोसेसमध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मलखांब कुठे शिकवला जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो काय असतो याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबर करणारा एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथसाठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंटसाठी कोणती करायची, त्या एलिमेंटसाठी कोणती करायची आणि त्या एलिमेंटसाठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्व्हॉल्व आहे, पण जितकं शोल्डर इन्व्हॉल्व्ह असतो त्या तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा.
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डर्सची एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्मअप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते.
1: अच्छा.
0: हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचंय कधी सोडायचंय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबर बसून, तर तो मला खाली घालता यावा.

0: पहिले आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्मअप झाल्यानंतर त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो. तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा.
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा, तू कोणाचं उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो. कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं, तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते. जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं, पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत, आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचं आहे. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ, आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणू नये हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटस आहेत, आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली त्यात तीनही ऍपरेटस आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत, तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात, फीस पण चांगली देतात, तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये, म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरुंकडनं तर फुकट शिकला ना, असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपल्या जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा, म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचंय किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काही टिकूच शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईनी चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव, खेळ टिकव कसा, त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या पद्धतीने जावं लागेल. कुचेसला पण, संघटकांना पण, प्रशिक्षकांना, सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे.

0: पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय आणि छान त्यामागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकलीत.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युगवाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युगवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।

0: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोत्याहो, संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात मराठी मिश्र संगीताचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अजित कडकडे यांच्या आवाजातील भक्तिगीत. संगीत आहे नंदू होनप यांचं, तर रचना आहे प्रवीण ढवणे यांची.
1: अनंत कोटी ब्रह्मांड नायक

श्रोतेहो आता ऐकूयात सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं गाणं. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं तर रचना आहे शांताराम नांदगावकर यांची. चित्रपट आहे एकापेक्षा एक. ऐकूयात.

श्रोतेहो मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात उत्तरा केळकर यांच्या आवाजातलं भावगीत. रचना आहे बहिणाबाई चौधरी यांची.

श्रोते हो, आता ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातलं गाणं. संगीत आहे अजय अतुल यांचं, तर शब्द आहेत चंद्रशेखर सानेकर यांचे.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात अगबय्या रेच्चा या चित्रपटातलं गीत. गाणं गायलंय अजय गोगावले, अमेय दाते, विजय प्रकाश, योगिता चितळे, बेला सुलाखे आणि योगिता गोडबोले यांनी. संगीत आहे अजय अतुल यांचं, तर शब्द आहेत श्रीरंग गोडबोले यांचे.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 झालेली आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी मिश्र संगीताचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अनुप जलोटा आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं भक्तिगीत. संगीत आहे अनुप जलोटा यांचंच तर रचना आहे राजेश जोहरी यांची. तत्पूर्वी काही जाहिराती.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.

श्रोतहो, हिंदी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भूल भुलैया या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि एमजी श्रीकुमार यांनी गायलेलं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं तर शब्द आहेत समीर यांचे. ऐकूयात.

0: श्रोते हो, श्रेया घोषाल आणि एम जी श्रीकुमार यांच्या आवाजातलं हे सुंदर गाणं आताच आपण ऐकलं. आता ऐकूयात नुसरत फतेह अली खान यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पॉप गीत. शब्द आहेत जावेद अख्तर यांचे. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
4: अरुण नरखेडकर अंदर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: काय हो, दवाखान्यात जाऊ म्हणालात आणि लगेच घरी आलात?
1: अगं उपचार झाले सुद्धा.
0: काय जादू वगैरे आहे का काय?
1: अगं एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
0: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
2: मोबाईल 99217555.
3: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
4: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
3: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
4: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28.
5: जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
6: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
7: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
6: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
7: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
8: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
9: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
10: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात 2 स्टेट्स या चित्रपटातलं आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर यांच्या वती चित्रित झालेलं हे गाणं. गाणं गायलं अमिताभ भट्टाचार्य आणि अदिती सिंग शर्मा यांनी. तत्पूर्वी काही जाहिराती.
11: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या कार्यक्रमाचं उद्घाटन भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी नवी दिल्ली इथून आभासी अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं केले जाणार आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्ये सोलापूरच्या WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या अंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या

0: संख्येने कामगार आणि नियोक्त्यांना लाभ देण्यात येणार आहे. या प्रसंगी पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र प्रदान केली जाते. तरी या कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, लाभधारक, संस्थांचे प्रतिनिधी, कर्मचारी, नियुक्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक कर्मचारी भविष्य निधी संघटन सोलापूर कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्रीयुत पुरुषोत्तम मीना यांनी केलं आहे.
1: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
1: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 90 11 33 82 83.
4: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
5: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
4: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
5: संपर्क 98 60 10 44 70.
6: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय. व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.

श्रोते हो, टू स्टेट्स या चित्रपटातलं गाणं आताच आपण ऐकलं. अर्जुन कपूर आणि आलिया भट यांच्या वती चित्रित झालेलं हे गाणं. या गीताबरोबरच हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
5: PLI है ना.
6: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळात द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून

0: उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंश यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंश यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 व्या

0: क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकित यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात आपल्याला बाजारभाव कृषी सल्ला बरोबरच केळीमध्ये ठिबकातून विद्राव्य खतांचं व्यवस्थापन या विषयावरची संकलित माहिती तसेच मोगरा शेती तंत्र या विषयावरची संकलित माहिती ऐकायला मिळणार आहे।

8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 आपण आनंद घेऊ शकणार आहात मराठी चित्रपट गाण्यांचा.

8:45 समाचार संध्या. आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज रात्री ठीक 9 वाजता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्यावरती चित्रित झालेल्या काही गाण्यांचा आनंद आपल्याला घेता येणार आहे.

श्रोते हो, आज रात्री ठीक 9:15 आपल्या आरोग्याशी निगडित कार्यक्रम आरोग्य जागर या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला गर्भधारणेदरम्यान स्कॅन आणि टेस्टचं महत्व या विषयावरील संवाद ऐकायला मिळणार आहे डॉक्टर लक्ष्मी बाली यांचा. आणि संवादिका आहेत तेजश्री कुमठेकर. डॉक्टर लक्ष्मी बाली यांचा संवाद तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेला आपण ऐकू शकणार आहात.

श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता आपल्या सगळ्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत आम्ही प्रसारित करू. ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोते हो, आज रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर अशी होती आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. तेव्हा ऐकत रहा ज्ञान आणि मनोरंजनाची पर्वणी, फक्त आणि फक्त आपली सोलापूर आकाशवाणी. श्रोते हो, 7:15 होत आहेत. आता वृत्त विशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची चित्ररचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, युवा बाजारातील अनिश्चितता असेल किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातले जे एजेंडाज आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेसचे जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स होते त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे, अशा याची परिषद त्यांनी घेतली होती. याचा एक स्पष्ट असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्रे सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंत प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रपतींमध्ये येत नाही तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही. जबाबदारी

0: रस्ता घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी सुद्धा मागे असावं असं मला वाटतं. त्याची जी जी सगळ्यांची परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी याच्यावर आहेत असं मला वाटतं.
1: G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
0: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDPचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. ही पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आपण म्हणतो त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटतं नेहमी हे जे प्रगत राष्ट्र त्या या विषयांबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचे हित केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी तर विशेषतः एकंदर कर्जाखाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली दिसतो. पण भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे जे प्रगतीशील राष्ट्र आहे आणि भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI, सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला. या बैठकीमध्ये AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे, काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण म्हणजे या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून

0: त्यांनी प्रामुख्याने चार सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे एआयला स्पेस बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं, तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं सेफ असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप फेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. हे सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर एआयचं जी फळ आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी, याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की एआय ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी एआय व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही, त्याला तीन स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले, त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली, तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया, त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं, कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ त्यांची चर्चा करतात, तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो अपडेट नव्हती, तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेली असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा, याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं, म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते, कारण भारतासारखं मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना एक युरोपला पर्याय वाटतो, म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार दयाच येतो, ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं, हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिक दृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारींबद्दलची चर्चा असेल.

0: ह्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्समध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात म्हणजे युच्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि यू बरोबर एकत्रित या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
1: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळी
1: एफ एम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा आवडता कार्यक्रम गावकरी मंडळ आम्ही प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ, शके 1947 अर्थात 18 जून 2026. गावकरी मंडळ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत, हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत असे समजावे. अंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 ते 500, सफरचंद 3000, बीट 800 ते 2500, कारली 4000 ते 6000, वांगी 1000 ते 4000, कोबी 1000 ते 2000, ढोबळी मिरची 3000 ते 4000, गाजर 900 ते 5500, फ्लावर 560 ते 2200, गवार 1500 ते 7000, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 2200, काकडी 500 ते 6000, सीताफळ 4000 ते 12000, लसूण सुका 7000 ते 16000, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 ते 800, हिरवी मिरची 2000 ते 5600, पेरू 500 ते 2000, जांभूळ 3000 ते 10000, कांदापात प्रति 100 पेंढ्यांसाठी 1600, भेंडी 1000 ते 4500, लिंबू 1000 ते 5900, आंबा 1500 ते 6500, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 1800, कांदा लाल 100 ते 3000, पपई 600, तूर 7200, अननस 500 ते 2700, डाळिंब 1000 ते 20000, बटाटा 800 ते 1250, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 900, तांदूळ मसुरा 3550 ते 7005, दोडका शिराळी 1000 ते 6000, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 700 ते 1700, ज्वारी मालदांडी 3750 ते 4600, सोयाबीन 6405, तांदूळसा प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 900, टोमॅटो वैशाली 500 ते 3800, कलिंगड 1000 ते 1500, गहू शरबती 2605 ते 3995. तर मंडळी, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. आता ऐकूयात कृषी सल्ला.
1: शेतकरी

0: ध्वनी भगिनींनो, ऊसाच्या भरघोस पिकासाठी माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, आच्छादन आणि ठिबक सिंचनाचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे याबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. तेव्हा ऊसाच्या चांगल्या उत्पादनासाठी पीक व्यवस्थापन आणि मिश्र पीक पद्धतीचा अवलंब कशा प्रकारे करावा याबाबतची माहिती आजच्या कृषी सल्ल्यामध्ये आपण जाणून घेऊया. अनेक वेळा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ऊस पिकावर पाण्याचा ताण येत असल्यामुळे मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचं शोषण आणि पिकाची एकूण वाढ मंदावते. अशा परिस्थितीमध्ये सॉईल हेल्थचा वापर केल्यास मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आपल्याला वाढवता येते आणि मातीचं आरोग्य देखील सुधारता येतं. यामुळे सेंद्रिय पदार्थांचं विघटन चांगलं होऊन अन्नद्रव्य पिकांना सहज उपलब्ध होतात. सॉईल हेल्थ 1 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून लागण झाल्यानंतर तसंच लागणीनंतर 45-90 आणि 120 दिवसांनी आळवणी केली तर मुळांची वाढ सुधारते आणि कमी पाण्यातही ऊस पिकाला आवश्यक असं पोषण मिळतं. ह्युमिक ऍसिड हे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवून पाणी धारण क्षमता सुधारण्यास मदत करतं. दुष्काळी परिस्थितीमध्ये मातीतील उपलब्ध ओलावा अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी ह्युमिक ऍसिड अत्यंत उपयुक्त ठरतं. तसंच ते मुळांची वाढ जोमानं करून अन्नद्रव्यांचं कार्यक्षम शोषण सुधारतं. ह्युमिक ऍसिड 1 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून लागण करतेवेळी आणि लागणीनंतर 120 दिवसांनी आळवणी केली तर वाढ चांगली होते. पाण्याच्या ताणाचा परिणाम यामुळे कमी होतो. अनेक वेळा मातीमधील ओलावा कमी असल्यामुळे अन्नद्रव्यांचं शोषण कमी होतं. अशावेळी मल्टी मॅक्रो आणि मल्टी मायक्रोन्युट्रियंटची फवारणी केली तर पिकाला आवश्यक अन्नद्रव्य थेट पानाद्वारे मिळतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषण सुधारतं, पानं हिरवीगार राहतात आणि ऊसाची वाढ जोमदार होते. सोबतच मिश्र पीक पद्धतीचा अवलंब जर केला तर त्यामुळे देखील आपल्या उत्पादनात वाढ होते. त्यासाठी ऊसासोबतच मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, भुईमूग यांसारखी पिकं घेतल्यास मातीमध्ये नैसर्गिकरित्या नत्राची वाढ होते. या पिकांच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणू वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीत साठवतात, ज्यामुळे ऊस पिकाला अतिरिक्त पोषण मिळतं आणि रासायनिक खतांची गरज देखील कमी होते. तसंच मिश्र पिकांमुळे जमिनीची रचना सुधारते, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि मातीतील सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता सुधारते. याचाच परिणाम कमी पाण्यातही ऊस पिकाची चांगली वाढ होते आणि त्यापासून भरघोस उत्पादन आपल्याला घेता येतं.
1: मंडळी, कृषी सल्ला आताच आपण ऐकला. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. आता ऐकूयात केळीमध्ये ठिपकातून विद्राव्य खतांचं व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती.
0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ठिबकमधून विद्राव्य खतांची मात्रा देण्यापूर्वी माती परीक्षण करणं गरजेचं असतं. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसंच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचं प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार विद्राव्य खतांची मात्रा आपण ठरवली पाहिजे. केळी लागवडीमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता पिकास करणं अत्यंत आवश्यक असतं. चांगल्या उत्पादनासाठी 70-75 सिंचनाची आवश्यकता असते. हिवाळ्यात 7-8 दिवसांच्या अंतरानं तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 4-5 दिवसांच्या अंतरानं सिंचन करावं. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार सिंचन करून बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची सोय करणं आवश्यक असतं. अन्यथा रोपांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. केळी बागेमध्ये ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यानं सिंचनाच्या सुमारे 58% पाण्याची बचत होते तर उत्पादनात 23-32% वाढ झाल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये लागवडीपासून 4 महिन्यापर्यंत 5-10 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस दिलं पाहिजे. लागवडीनंतरच्या 5व्या महिन्यापासून ते शूटिंगपर्यंत 10-15 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिन आणि शूटिंगपासून 15 दिवस आधीपर्यंत 15 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिन द्यावं. विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करत असताना ठिबकमधून या विद्राव्य खतांची मात्रा देण्यापूर्वी मातीचं परीक्षण करणं गरजेचं असतं. पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये

द्रवरूप स्वरूपात म्हणजेच विद्राव्य खतं ही पिकांच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या प्रक्रियेला फर्टिगेशन असं म्हणतात. या पद्धतीमुळे जमिनीतील ओलाव्यामध्ये मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये खते दिली जातात. फर्टिगेशन हा काटेकोर म्हणजेच प्रिसिजन फार्मिंग शेतीतील महत्वाचा भाग बनला आहे. ठिबक सिंचनाद्वारे खतांची आणि पाण्याचा वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणं अधिक फायद्याचं ठरतं. विद्राव्य खतं उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यामध्ये संपूर्ण विरघळत असल्यामुळं ठिबक सिंचनातून द्यावा. ठिबक सिंचनाद्वारे खतांची योग्य मात्रा गरजेप्रमाणे विभागून देता येते. तसंच पिकांना आवश्यकतेनुसार खतं देणं शक्य होतं. एक दिवसाआड किंवा पंधरवड्यातून एकदा पिकांच्या गरजेप्रमाणे ठिबकाद्वारे सिंचनातून खतं दिल्यामुळं खतांची वापर कार्यक्षमता वाढून अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. हंगामापूर्वी मातीचं परीक्षण करून मातीची तपासणी केली पाहिजे. यातून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणामध्ये गरजेनुसार बदल केले पाहिजेत. सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी असल्यास आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला पाहिजे. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार आणि शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावं. या फर्टिगेशनचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. जसं की कोणत्याही परिस्थितीमध्ये अचूक आणि समप्रमाणामध्ये खतांचा वापर शक्य होतो. ठिबकाच्या माध्यमातून खतमात्रा पाण्यासोबत झाडाच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेमध्ये पडत असल्यामुळं नेमकं समान पाणी आणि खतं मुळांच्या क्षेत्रामध्ये योग्य प्रमाणात वितरित होतात. अचूक आणि योग्य वेळी आवश्यकतेप्रमाणे खतं आणि पाणी पिकांना उपलब्ध करून देणं यामुळं सोयीचं होतं. खतांची मात्रा ही झाडाची गरज आणि हवामानातील परिस्थितीनुसार वेळेवर निश्चित करता येते. पाण्याची कार्यक्षमता 40-50% आणि खतांची कार्यक्षमता 60-95% इतकी वाढते. कारण ठिबक सिंचन पद्धतीनं पिकास पाणी दिल्यामुळं पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेमध्ये ओलावा निर्माण होऊन 24 तास जमिनी वाफसा स्थितीमध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळं जमिनीतून वाहून निचऱ्याद्वारे खतांचा ऱ्हास होत नाही किंवा ती साठून राहत नाहीत. पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार आवश्यक तेवढी खतांची मात्रा एकूण वाढीच्या कालावधीमध्ये अनेक वेळा विभागून देता येते. त्यामुळं पिकाची वाढ जोमदार होते. पीक लवकर तयार होतं आणि उत्पादनामध्ये 20-40% वाढ होते. विद्राव्य खतांच्या वापरामुळं दर्जेदार तसंच निर्यातक्षम उत्पादन मिळण्यास मदत होते. पिकाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. हलक्या आणि कमी प्रतीच्या जमिनीत सुद्धा पीक घेता येतं. आम्लयुक्त विद्राव्य खतांमुळे ठिबक संचामध्ये आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते. ठिबक तोट्या किंवा संच बंद पडत नाहीत. विद्राव्य खतांमध्ये सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण अत्यल्प असतं. पारंपरिक पद्धतीनं खतं देताना जमीन तुडवली जाऊन ती घट्ट होते. तसंच मुळांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. ठिबक संचातून खतं दिल्यानं हे टाळणं शक्य होतं. या प्रकारचे विविध फायदे आपल्याला या फर्टिगेशनमुळे मिळतात. आता जाणून घेऊया केळी लागवडीमध्ये विद्राव्य खतांचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे याबाबत. यामध्ये लागवडीच्या वेळी शेणखत अथवा कंपोस्ट खत किंवा लेंडी खत हे प्रति 1000 झाडांसाठी 10 किलोग्राम या प्रमाणात दिलं पाहिजे. तर लागवडीनंतर 5-65 दिवसांच्या कालावधीमध्ये दर 4 दिवसांनी एकूण 16 हप्त्यामध्ये युरिया 5 किलोग्राम, 12-61-00 2 किलोग्राम आणि सल्फेट ऑफ पोटॅश 5 किलोग्राम द्यावं. याबरोबरच झिंक सल्फेट 11 किलोग्राम, फेरस सल्फेट 11 किलोग्राम, बोरॅक्स 3.3 किलोग्राम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलोग्राम या प्रमाणामध्ये लागवडीनंतर 60 दिवसांनी 1 हप्त्यामध्ये दिली पाहिजेत. तसंच लागवडीनंतर 66-135 दिवस या कालावधीमध्ये दर 4 दिवसांनी एकूण 17 हप्त्यांमध्ये युरिया 6 किलोग्राम, 12-61-00 2 किलोग्राम, सल्फेट ऑफ पोटॅश 5 किलोग्राम आणि मॅग्नेशियम सल्फेट 1.3

65 किलोग्राम या प्रमाणात खतं दिली पाहिजेत. लागवडीनंतर 120 दिवसांनी एका हप्त्यामध्ये 11 किलोग्राम झिंक सल्फेट, 11 किलोग्राम फेरस सल्फेट, 3.3 किलोग्राम बोरॅक्स आणि 10 किलोग्राम सूक्ष्मान्नद्रव्ये प्रति 1000 झाडांसाठी दिली पाहिजेत. तसंच लागवडीनंतर 136 ते 165 दिवस या कालावधीमध्ये दर 4 दिवसांनी एकूण 8 हप्त्यांमध्ये प्रति 1000 झाडांसाठी युरिया 6.5 किलोग्राम, सल्फेट ऑफ पोटॅश 6 किलोग्राम या प्रमाणात दिलं पाहिजे आणि लागवडीनंतर 166 ते 315 दिवसांच्या या कालावधीमध्ये दर 4 दिवसांनी एकूण 37 हप्त्यांमध्ये प्रति 1000 झाडांसाठी 3 किलोग्राम युरिया आणि 6 किलोग्राम सल्फेट ऑफ

0: द्रव्य त्यामध्ये उपलब्ध असणं हे देखील महत्वाचं आहे. तर या पद्धतीनं केळी लागवडीमध्ये ठिबकाद्वारे विद्राव्य खतांचं व्यवस्थापन केल्यास त्याचा आपल्याला केळीच्या भरघोस उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो आणि आर्थिकदृष्ट्या चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं.
1: मंडळी, आताच आपण केळीमध्ये ठिबकातून विद्राव्य खतांचं व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती ऐकली. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. आता ऐकूयात मोगरा शेती तंत्र याविषयी संकलित माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्या महाराष्ट्रातील बरेच शेतकरी फुल शेतीकडे वळत आहेत. फुलांच्या अनेक वेगळ्या प्रकारच्या जातींची लागवड केली जात आहे. मोगरा शेतीची वैशिष्ट्य म्हणजे हे पीक एकदा लावले तर कमीत कमी 10 वर्षे याचे उत्पन्न घेता येते. मोगरा शेती हा फुल शेतीतील शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचा पर्याय आहे. कमी पाण्यात शाश्वत उत्पन्नाचा मोगरा हा हमखास मार्ग आहे. मोगरा फुलाला बाजारात चांगली मागणी असते, त्यामुळे भावही चांगल्या पद्धतीचा मिळतो. जर मोगऱ्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला तर उत्तम असते, कारण आपण मोगऱ्याची एकदा लागवड केली तर कमीत कमी 10 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळतं. त्यामुळे ठिबक सिंचनाची सोय फक्त एकदाच करावी लागते. रोपांचा आणि जमीन मशागतीचा खर्च पहिल्याच वर्षी येतो, परत परत खर्च करण्याची वेळ येत नाही. त्यामुळं मोगऱ्याची शेती एक किफायतशीर शेती म्हणता येईल. मोगऱ्याविषयी आपल्याला सगळ्यांना बऱ्याच प्रकारची माहिती आहे. मोगरा हे एक सुगंधित फुल आहे. साधारणतः मोगऱ्याच्या रंगाचा विचार केला तर हे पांढऱ्या रंगाचे फुल असते. मोगऱ्याचा उगमाचा विचार केला तर हे भारतीय झाड आहे. भारतामधून त्याचा विस्तार इतर देशांमध्ये झाला. वेलीसारखे असणारे मोगऱ्याच्या झाडाचा कालांतराने झुडपांमध्ये विस्तार होतो. मोगऱ्याच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत, जसं की मोगऱ्यापासून सुवासिक अत्तर बनवलं जातं. हे फुल शक्यतो सकाळीच तोडावं लागतं. मदन बाण, बेला, मोतिया अशा मोगऱ्याच्या प्रजाती आहेत. मोतिया ही प्रजाती सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे मोगऱ्याला बिया नसतात. मोगऱ्याची वाढलेली लांब फांदी वाकवून ती दुसऱ्या ठिकाणी जमिनीत पुरतात आणि नवीन रोपं तयार करतात, किंवा नवीन पाने ज्या ठिकाणी येतात तो भाग तोडून मातीत पुरल्यावर त्याच्या नोडपासून खाली मुळं फुटतात. अशा प्रकारे मोगऱ्याचं रोप तयार होतं. मोगऱ्यापासून विविध प्रकारचे तेलही बनवले जातात. याचा उपयोग अनेक प्रकारचे शाम्पू साबणात केला जातो. मोगऱ्याचं झाड साधारणतः 10 ते 15 फूट वाढते. मोगरा हिवाळ्यात बहरतो. मोगऱ्याची फुलं ही बरीच काळ टवटवीत राहतात, अगदी उष्ण हवामानात सुद्धा. यासह मोगऱ्याचा उपयोग औषधी गोष्टींसाठीही होतो. मूत्ररोग, ताप, इन्फेक्शन आणि मोगऱ्याचा चहा दररोज पिल्याने कॅन्सर सारखा आजार दूर होण्यास मदत होते. मोगऱ्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा विचार केला तर मोगरा सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला येतो. मध्यम खोलीची जमीन असली तर उत्तम. जमिनीत चुनखडी नसावी. जमीन चांगली निचरा होणारी असावी. जर मुरमाड आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन जर असली तर मोगरा पीक उत्तम येते. मोगऱ्याच्या लागवडीचा विचार केला तर साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर किंवा जून ते जुलै महिन्यामध्ये मोगरा फुल शेतीची लागवड करणं उत्तम असतं. मोगऱ्याच्या एकरसाठी रोपांच्या संख्येचा विचार केला तर कमीत कमी 4500 रोपे एका एकरासाठी लागतात. लागवड करताना 2 वाफ्यांमधील अंतर 5 फूट आणि 2 रोपांतील अंतर 2 फूट असणं आवश्यक असतं. मोगरा शेतीसाठी खतांचीही आवश्यकता असते. जेव्हा मोगरा लागवडीच्या आधी आपण जमीन तयार करतो, तिची मशागत करतो, तेव्हा 1 एकरासाठी 8 टन शेणखत, 180 ते 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत, 200 किलो नीम पेंडल, 125 किलो करंज पेंड इत्यादी प्रकारच्या खतांचा उपयोग करावा. तसेच 300 किलो सुफला खताचा वापर करावा. मोगऱ्याच्या तोडणी तंत्राची माहिती घेताना, मोगरा उत्पादन चालू झाल्यानंतर मोगरा फुलांची तोडणी सकाळी 7 ते 9 दरम्यान करणं फायद्याचं असतं. तोडणी केल्यानंतर त्याची उत्तम प्रकारे पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी लागतात. जर मोगऱ्याच्या मार्केटमध्ये भावाचा विचार केला तर 1 किलोला 200 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळतो. 1 एकरमागे 25 किलो दररोज मोगऱ्याच्या कळ्या मिळतात. लागवड केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये छाटणी करावी लागते. 8 महिन्यांमध्ये सरासरी 6 टन उत्पादन

0: उत्पादन अपेक्षित असतं. मोगरा लागवडी आधीची तयारी करताना साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत जमीन 25 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरून घ्यावी. त्यानंतर 3 कुळवाच्या पाळ्या घालून जमीन चांगली सपाट करून घ्या. नंतर 5 बाय 5 फूट अंतरावर 1 बाय 1 बाय 1 फूट आकाराचे खड्डे खोदावेत. नंतर हे खड्डे भरताना तळाशी वाळलेले गवत काडी कचरा 6 इंचापर्यंत भरावा. नंतर 1 पाटी पूर्ण कुजलेले शेणखत किंवा 1 मुठभर गांडूळ खत टाकून खड्डा भरून घ्यावा. मोगऱ्यासाठी पोषक हवामानाचा विचार केल्यास मोगरा पिकाला जास्त थंडी चालत नाही. अगदी स्वच्छ वातावरणात मोगरा चांगला येतो. तसेच मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य ठरतं. आता माहिती घेऊया मोगऱ्याच्या विविध जातींची. मोतीचा बेला या जातीच्या मोगऱ्याची कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या असतात. बेला या जातीच्या मोगऱ्याच्या फुलाला दुहेरी पाकळ्या असतात, परंतु त्या जास्त लांब नसतात. हजरबेला या हजरबेला जातीच्या मोगऱ्याला एकेरी पाकळ्या असतात. शेतकरी मोगरा या प्रकारच्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या पाकळ्या येत असून हार आणि गजरे याकरता वापरला जातो. बट मोगरा जातीच्या कळ्या अखूड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात. शेतकरी बंधून जर आपण फुल शेतीचा विचार करत असल्यास मोगरा शेती हा फुल शेतीतील शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचा पर्याय आहे.
1: मंडळी, आताच आपण मोगरा शेती तंत्र या विषयावरील संकलित माहिती ऐकली. वाचक स्वर होता शिवाई शेळके यांचा. आता ऐकूयात तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटातला अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे शेतकरी गीत.

मंडळी तुला शिकविन चांगलाच धडा या चित्रपटातलं मकरंद अनासपुरे यांच्या वती चित्रित झालेलं हे गाणं आताच आपण ऐकलं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात. आणि यासोबतच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: गावकरी मंडळ हा खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील.
1: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
2: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
2: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार जावडी जवळ सोलापूर.
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
4: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
3: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
4: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323 98 81.

0: 145 746 746 97 63 041 415 आणि 99 21 609 018
1: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
2: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे. ते
4: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
5: FM बँड 103.4 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, आज रात्री ठीक 9:15 आपल्या आरोग्याशी निगडीत आरोग्य जागर या कार्यक्रमात आज आपल्याला गर्भधारणेदरम्यान स्कॅन आणि टेस्टचे महत्व या विषयावरील डॉक्टर लक्ष्मी बाली यांची तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकणार आहात. त्यामुळे आज रात्री ऐकायला विसरू नका आरोग्य जागर आपल्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
6: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
7: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅगसाठी विश्वसनीय दुकान
6: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर.
8: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 88 36 00 88.
9: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77 19 92 22 55.
10: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
0: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
10: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
0: संपर्क 98 60 10 44 70.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंटचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे. त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदान प्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार

0: असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचवरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरव यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20, 21-15 असा पराभव केला. अनमोल खरवची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवाटेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉक्रेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या

0: 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 झालेली आहेत. आता आनंद घेऊयात मराठी चित्रपट गाण्यांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळी यांच्या आवाजातलं गाणं. संगीत आहे राम कदम यांचं, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. तत्पूर्वी काही जाहिराती.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84008-803-719 आणि 02172-62-22.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

श्रोतेहो, मराठी चित्रपट गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत. गाणं गायलंय आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी. संगीत रचना आहे हृदयनाथ मंगेशकर यांची, तर शब्द आहेत सुधीर मोघे यांचे. ऐकूयात.

श्रोते हो, आता ऐकूयात साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत. संगीत आहे आनंद घन, म्हणजे अर्थात लता मंगेशकर यांचंच. जेव्हा लता दीदी कुठल्याही गाण्याला संगीतबद्ध करायच्या तेव्हा त्या स्वतःचं नाव न लावता आनंद घन असं नाव लावायच्या. त्यामुळे या गाण्याची संगीत रचना स्वतः लता दीदींनीच केलेली आहे आणि शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. ऐकूयात.

श्रोते हो, मराठी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूयात बाळा गाव कशी अंगाई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. संगीत दिलं एन दत्ता यांनी, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. ऐकूयात.

श्रोते हो बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गाणं आताच आपण ऐकलं. आता ऐकूयात चंद्र होता साक्षीला या चित्रपटातलं गीत. गाणं गायलंय आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. संगीत आहे सुधीर फडके यांचंच तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे.

0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं जाईत रे जाईत या चित्रपटातलं ऐकूयात। रवींद्र आणि सहकारांच्या आवाजातलं संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं, तर शब्द आहेत नाधो महानोर यांचे।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। 8:45 होत आहेत। आता समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: प्रौद्योगिकी में प्रगति तभी हो सकती है जब उसका लाभ सब तक पहुंचे। उन्होंने पेरिस में विवाटेक शिखर सम्मेलन में भारत के तेजी से हो रहे डिजिटल परिवर्तन में प्रौद्योगिकी के उपयोग का उल्लेख किया। प्रधानमंत्री ने भारत में निवेश के अवसर और विस्तार योजनाओं पर फ्रांस के प्रमुख उद्योगपतियों के साथ चर्चा की। शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने रविवार को होने वाली नीट यूजी पुनर्परीक्षा की तैयारियों का आकलन करने के लिए उच्च स्तरीय समीक्षा बैठक की अध्यक्षता की। ईरान के राष्ट्रपति मसूद पेजिश्कियन ने ईरान और अमरीका के बीच नए समझौते को ऐतिहासिक बताया। और चीन में विश्व मुक्केबाजी कप में मीनाक्षी हुड्डा क्वार्टर फाइनल में पहुंची। कल क्वार्टर फाइनल में चार भारतीय मुक्केबाज खेलेंगे। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतेहो, रात्रीचे 9 वाजले आहेत। आता आनंद घेऊयात मराठी चित्रपट गाण्यांचा। आजच्या मराठी चित्रपट गाण्यांच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अभिनेते अशोक सराफ यांच्यावती चित्रित झालेली काही आपली आवडती मनपसंत गाणी। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात धूम धडाका या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं गीत। संगीत आहे अनिल अरुण यांचं, तर शब्द आहेत शांताराम नांदगावकर यांचे। तत्पूर्वी काही जाहिराती।
2: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
3: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
2: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज।
3: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61।
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156। नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना।
4: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो। गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं।
2: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी।
4: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, ST स्टँड समोर, सोलापूर। मोबाईल 75 58 300 637।
5: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच। नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये।
2: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल।
5: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील।
2: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर।
5: मोबाईल 93 26 16 60 68।
4: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल।
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
4: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल।
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।

0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
0: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स.
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
0: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
0: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं गीत. गाणं गायलंय सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं, तर शब्द आहेत सुधीर मोघे यांचे. तत्पूर्वी काही जाहिराती.
3: अर्गन पा परवा परवा पाच तुला.

0: पाकही येत नव्हतं आणि आता थरथर पळायला लागलंस की.
1: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
2: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, सोलापूर. मोबाईल 93724444434.
3: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
3: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 90 11 33 82 83.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजच्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण समाप्त करत आहोत. आजच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमामध्ये आपण सिने अभिनेते अशोक सराफ यांच्या वती चित्रित झालेल्या गाण्यांचा आनंद घेतला.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:16 झालेली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत आरोग्य जागर. आजच्या आरोग्य जागर या कार्यक्रमामध्ये आपण गर्भधारणेदरम्यान स्कॅन आणि टेस्टचे महत्व या विषयावर डॉक्टर लक्ष्मी बाली यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहात.
4: आरोग्य जागर. श्रोते हो नमस्कार. आरोग्य जागर या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कोणत्याही स्त्रीसाठी ती आई होणं ज्या जीवनातला एक सुखद टप्पा असतो आणि या वेळेमध्ये तिच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची काळजी ती सतत करत असते आणि एक आई होणं हे ती अनुभवत असते. तर अशा ज्या गर्भधारणा झालेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय महत्वाचा आणि नाजूकही असतो. स्वतःची काळजी आणि बरोबर पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी, अशा दोन्हीही काळजा तिला एकाच वेळी घ्यायच्या असतात. आपल्या पोटातलं बाळ वाढताना कसं नीट त्याची वाढ होईल ना, त्याला सगळे अवयव व्यवस्थित असतील ना, किंवा त्याला काही धोका नाहीये ना, ह्या सगळ्याची काळजी ती घेत असते. आणि विज्ञानानं सुद्धा तेवढीच प्रगती केलेली आहे. पूर्वीच्या काळी एक्स-रे, आता सोनोग्राफी, आणि त्यामध्ये सुद्धा आता सखोल आपल्याला माहिती मिळू शकते. तर या सगळ्याची अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर लक्ष्मी सुनील बळी, या MS गायनोकॉलॉजिस्ट आणि फेलोशिप इन फिटल मेडिसिन, आणि सध्या त्या माहेर मार्कंडेय आणि कृष्णाबाई हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तर स्वागत करूया मॅडम आपल्या कार्यक्रमामध्ये. मनापासून स्वागत आहे.
5: थँक्यू सो मच.
4: चा विषय हा थोडासा गंभीर असं म्हणता येणार नाही, पण तितकाच सगळ्यांनी सतर्क राहण्याचा आहे. तर याविषयीच आमच्या श्रोत्यांना अधिक माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. आणि पहिला प्रश्न असा आहे की गर्भधारणेदरम्यान स्कॅन आणि टेस्ट का महत्वाचे आहेत?
5: पहिले आपण ब्लड टेस्ट बद्दल बोलूयात. ब्लड टेस्टमध्ये आपण CBC, ज्याला आपण कम्प्लीट ब्लड काउंट म्हणतो, त्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन लेवल, पांढऱ्या पेशी ज्याला आपण WBC म्हणतो, आणि प्लेटलेट्स लेवल हे बेसिकली बघतो. कारण HB लेवल बघण्याची गरज काय आहे, कारण जर समजा आईचा HB लेवल कमी असेल, ज्याला आपण अनेमिया म्हणतो, तर पुढे जाऊन बाळाची वाढ कमी होण्याची संभावना असते, ज्याला आपण फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन म्हणतो. या गोष्टीसाठी आपल्याला हिमोग्लोबिन लेवल महत्वाच्या असतात. नंतर बोलायचं तर ब्लड ग्रुप बद्दल, पण ब्लड ग्रुपही बघतो. जर समजा आईचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आणि त्यांच्या पार्टनरचा म्हणजे पतीचा पॉझिटिव्ह असेल, तर बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असण्याचे चान्सेस असतात. त्यामध्ये बाळालाही अनेमिया होऊ शकतो पुढे जाऊन, तर त्याच्यासाठी ब्लड ग्रुप महत्वाचा असतो. नंतर HB इलेक्ट्रोफोरोसिस म्हणून असतो, ज्यामध्ये आपण थॅलेसिमिया आणि सिकल सेल अनेमियासाठी बघतो. जर समजा आई आणि वडील दोघेही थॅलेसिमियाचे कॅरियर असतील, तर जेव्हा बाळ तयार होतं तेव्हा दोघांमधले एक एक डिफेक्टिव्ह जीन्स जर एकत्र आले तर त्या बाळाला मेजर थॅलेसिमिया होतो. मग

0: तशा बाळांना पुढे जाऊन वारंवार म्हणजे ब्लड द्यायची गरज पडू शकते. त्याच्यासाठी एचबी इलेक्ट्रोफोरोसिस पण केलं पाहिजे. आणि नंतर एचआयव्ही एचबीएसएजी, समजा आई वडील एचआयव्ही एचबीएसएजी पॉझिटिव्ह असतील तर पुढे जाऊन बाळाला नाही झालं पाहिजे, किंवा जन्मल्यानंतर बाळ तरी अफेक्टेड नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एचआयव्ही एचबीएसएजी महत्वाचं आहे, सो दॅट वी कॅन ट्रीट अकॉर्डिंगली. आणि आता स्कॅनबद्दल बोलायचं तर प्रेग्नन्सीमध्ये स्कॅनमुळे बरीच माहिती मिळते. जसं प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या पिशवीतच आहे की बाहेर आहे, आणि प्रेग्नन्सीमध्ये ती सिंगलटन प्रेग्नन्सी आहे की ट्विन्स आहेत का ट्रिपलेट्स आहेत, आणि बाळामध्ये काही व्यंग आहे की नाही हे कळतं. म्हणून स्कॅनही तितकाच महत्वाचा आहे.
1: मग सर्वसाधारणपणे प्रेग्नन्सीमध्ये किती स्कॅन करणं आवश्यक असतं?
0: कमीत कमी 3 ते 4 स्कॅन करणे आवश्यक असते. पहिला स्कॅन हा डेटिंग स्कॅन असतो किंवा व्हायबिलिटी स्कॅन, हा 6 ते 8 आठवड्यामध्ये करतो. दुसरा स्कॅन असतो हा एनटी स्कॅन असतो, म्हणजे न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन, हा 11 ते 14 आठवड्याच्या दरम्यान करतो. तीसरा स्कॅन असतो हा अनॉमली स्कॅन, ज्याला 5व्या महिन्यातली मोठी सोनोग्राफी म्हणतात, आणि जो 20 ते 22 आठवड्यामध्ये केलेला चांगला असतो. आणि त्याच्यानंतर कमीत कमी 1 ग्रोथ स्कॅन, ज्यामध्ये बाळाची वाढ नीट होती आहे की नाही आणि बाळाला रक्त पुरवठा व्यवस्थित होतोय की नाही हे बघण्यासाठीचा स्कॅन असतो. खरं तर तसे ग्रोथ स्कॅन 2 झाले पाहिजेत, 1 28 ते 32 आठवड्यामध्ये आणि 1 36 आठवड्याच्या जवळपास. कमीत कमी 4 तरी केले पाहिजेत.
1: आता तुम्ही म्हणालात मॅडम आता की डेटिंग स्कॅन, तर डेटिंग स्कॅन म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये काय कळतं?
0: डेटिंग स्कॅन हा नावाप्रमाणेच डिलिव्हरीची डेट ठरवण्यात केला जाणारा स्कॅन आहे. यात बाळाची साईज बघून आपण डिलिव्हरी डेट काढतो, ज्याला आपण एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट किंवा ईडीडी म्हणतो. दुसरं म्हणजे यामध्ये बाळ गर्भाशयात आहे की ट्यूबमध्ये आहे की ओव्हरीमध्ये आहे, ज्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो, हे आपल्याला समजून येतं. आणि बाळाला ठोके आहेत की नाहीत, जर आहेत तर हार्टरेट किती आहे, आणि यात बाळ सिंगल आहे की ट्विन्स आहेत की ट्रिपलेट्स आहेत. आणि जर ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स असतील तर
1: जुळ किंवा तिळ
0: तर त्यांची वार एकच आहे की वेगळी वेगळी आहे, कारण पुढे जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात, म्हणून हा स्कॅन महत्वाचा असतो.
1: आता मॅडम तुम्ही बोलताना एनटी स्कॅनचा पण उल्लेख केलात, तर एनटी स्कॅन कसं केलं जातं आणि त्यामुळे कोणते आजार आपल्याला ओळखता येतात?
0: एनटी स्कॅन म्हणजे न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन. या स्कॅनमध्ये बाळाच्या मानेच्या मागच्या बाजूला प्रत्येक बाळामध्ये नॉर्मली पाण्याचा थर असतो, तर हा जो थर आहे तो आपण या न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅनमध्ये बघतो. या पाण्याची जाडी किती आहे आणि त्याच्यावरून बाळ मतिमंद होईल की नाही, किंवा बाळामध्ये अजून काही गुणसूत्र दोष आहेत का ज्याच्यामुळे हा वॉटर लेवल वाढलेला आहे. आणि या स्कॅनमध्ये जे आजार ओळखता येतात ते आपण 3 टाईपमध्ये कॅटेगराईज करू. एक असतं जे ऑलमोस्ट ऑलवेज डिटेक्टेबल असतात, म्हणजे आपल्याला नेहमी कळून येतात, जसं की एनेन्किफॅली किंवा अक्रेनिया, म्हणजे कवटी नसणे, मेंदू नसणे किंवा न बनणे, आणि पोटाचा हर्नी ज्याला ओम्फॅलोसिल किंवा गॅस्ट्रोस्कियासिस असं म्हणतो, किंवा जर पाण्याची मोठी गाठ असेल ज्याला आपण सिस्टिक हायग्रोमा म्हणतो, आणि कंजॉइंट ट्विन्स म्हणजे बाळ चिकटलेले बाळ आहेत की नाही, या स्कॅनमध्ये आपण हे सगळं बघतो. आणि पोटेन्शियली डिटेक्टेबल मध्ये कार्डियक अनॉमलीज म्हणजे हार्ट अनॉमलीज, जसं की कुठला वाल्व लीक होतोय का, कोणते मेजर हार्टचे प्रॉब्लेम आहेत का, जसं की नॉर्मल जशी ब्लड वेसलची रचना जशी असली पाहिजे तशी आहे की ते अपोजिट झालेत, या गोष्टी कळतात. आणि मग न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणतो आपण, ज्यामध्ये ब्रेन आणि स्पाईन मध्ये डिफेक्ट्स असतात, ते आपल्याला कळतात. आईकडून जे बाळाला रक्त पुरवठा होतो त्याच्यामध्ये 2 आर्टरीज गेल्या पाहिजेत, पण त्याच्या जागी एकच आहे का, एकच रक्तवाहिनी आहे का हे कळतं आपल्याला. बाळाचा ब्लॅडर मोठं आहे की नॉर्मल साईज आहे, ज्याला आपण मोठं असेल तर मेगासिस्टिस म्हणतो, या गोष्टी कळतात. आणि युजली नॉट डिटेक्टेबल म्हणजे नेहमीच डिटेक्ट होत असं नाही, तर ते कार्पस कॅलोझम अजेनेसिस किंवा डँडी वॉकर मालफॉर्मेशन असं म्हणतो त्याला आपण, क्लेफ्ट पॅलेट म्हणजे टाळूला छिद्र असणं, ही गोष्ट आपण नेहमीच नाही डिटेक्ट करू शकत. जर समजा बाळाच्या फुफ्फुसामध्ये काही गाठ असेल ज्याला आपण सिस्टिक कंजनायटल पल्मोनरी ॲडेनोमॅटॉइड मालफॉर्मेशन म्हणतो, किंवा स्केलेटल डिस्प्लेसिया, या गोष्टी नेहमीच एनटी स्कॅनमध्ये कळतात, अशातला भाग नाही. हे सगळं आपण एनटी स्कॅनमध्ये माहीत करून घेऊ शकतो.
1: बरं, म्हणजे खरंच एनटी स्कॅनद्वारे आपल्याला इतकी सगळी माहिती बाळाच्या जन्माआधीच कळते. मॅडम आता डबल मार्कर टेस्ट हे आपण नेहमी ऐकतो, गर्भवती महिलांची डबल मार्कर टेस्ट करायची आहे किंवा काय, तर डबल मार्कर टेस्ट म्हणजे काय आणि ती का महत्वाची आहे?
0: ऍज नेम सजेस्ट डबल म्हणजे 2. यात आईच्या जे प्रेग्नन्सी रिलेटेड हॉर्मोन्स असतात ते 2 पॅरामीटर्स असतात, म्हणजे एक बीटा एचसीजी आणि पॅपे, हे 2 पॅरामीटर आणि एनटी व्हॅल्यूज कम्प्युटरमध्ये टाकून त्याच्यामध्ये आपल्याला डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम आणि पटाव सिंड्रोम असे असतात ज्याची आपल्याला रिस्क असेस करून देतात, किंवा ते

0: बाळ मतिमंद होईल की नाही होईल याचीही रिस्क असेसमेंट डबल मार्कर आणि एनटी स्कॅन मिळून करून देतात. डबल मार्कर टेस्ट ऍड केल्यामुळे तुमची जी मतिमंद बाळ असण्याची किंवा सांगण्याची शक्यता असते त्याचा जो डिटेक्शन रेट आहे हा फक्त एनटी स्कॅनने 80 ते 85 असतो. तर जेव्हा तुम्ही हा डबल मार्कर टेस्ट ऍड करतात तेव्हा त्याचा डिटेक्शन रेट हा 80-85 पासून ते डिरेक्टली गोज टू 93-95%
1: म्हणजे अक्युरसी वाढते.
0: अक्युरसी वाढते येस. आणि त्याच्यामुळे डबल मार्कर केलं पाहिजे. आणि अजून एक महत्वाचं त्याच्यामध्ये जो पॅपे व्हॅल्यू आहे पॅपे हा पॅरामीटर त्याच्याने आपल्याला बाळ पुढे जाऊन ग्रोथ रिस्ट्रिक्टेड बाळ होईल का म्हणजे बाळाची वाढ कमी होईल की नाही हे आपण सांगू शकतो. त्याच्या म्हणजे ग्रोथ रिस्ट्रिक्टेड बेबीजमध्ये पॅपे लेवल्स कमी होतात त्याच्यामुळे डबल मार्कर टेस्ट महत्वाची आहे आणि केली पाहिजे प्रत्येकाने.
1: बरं, आणि ही कितव्या आठवड्यामध्ये केली?
0: ही आपण एनटी स्कॅन सोबत 11 ते 14 आठवड्यामध्येच करतो.
1: बरं, आता अॅनॉमली स्कॅन म्हणजे काय आणि ते कोणत्या आठवड्यात करावं?
0: अॅनॉमली स्कॅन म्हणजे व्यंग. अॅनॉमली म्हणजे व्यंग आणि हा स्कॅन बाळामध्ये व्यंग आहे की नाही हे बघण्यासाठी केला जातो. या टप्प्याला सर्वसाधारण 75 ते 80% बाळ तयार झालेलं असतं आणि बेस्ट टाइम पिरियड इज बिटवीन 20-22 weeks म्हणजे 20 ते 22 आठवड्याच्या दरम्यान हा केला पाहिजे.
1: बरोबर. अॅनॉमली स्कॅनमध्ये बाळाच्या कोणत्या अवयवांची तपासणी केली जाते?
0: बाळाच्या डोक्यापासून आपण सुरुवात करू. डोक्यामध्ये डोक्याचा वरचा भाग आहे की नाही हे बघतो आपण, किंवा छोटा मेंदू कसा आहे, मग नंतर खाली आल्यानंतर चेहऱ्यामध्ये नाक डोळे ओठ कसे आहेत कान कसे आहेत हे बघतो. मग नंतर आपण छातीमध्ये आल्यानंतर फुफ्फुस कसं आहे हार्ट कसं आहे हार्ट पोझिशन मध्ये आहे की नाही हे बघतो. मग आपण पुढे ऍब्डोमेन मध्ये आल्यानंतर आपण तेव्हा लिव्हर पित्ताशय बावेल ज्याला आपण आतडी म्हणतो ते कसं आहे किडनी कसे आहेत हे बघतो. आणि नंतर मूत्राशय मूत्रपिंड या गोष्टी बघतो. मग स्पाईन बघतो. स्पाईन म्हणजे मणका, मणका कसा आहे त्याचा अँगल कसा आहे हे बघतो. आपण नंतर हात पाय बघतो त्याची बोटं बघतो. या सगळ्या गोष्टी आपण बघतो. आणि त्याचसोबतच महत्वाचं म्हणजे बाळाभोवतीचं पाणी कसं आहे आणि बाळाची वारची पोझिशन काय आहे हे पण बघतो.
1: म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला जवळजवळ सगळं बाळच तिथं दिसतं ह्या स्कॅनमध्ये
0: जवळपास.
1: आता या स्कॅनमुळे कोणत्या जन्मजात विकृती किंवा बर्थ डिफेक्ट्स आपण म्हणतो तर त्या ओळखता येतात?
0: आपण सुरुवात डोक्यापासून करू. त्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो किंवा सीएनएस. तर तिथून जर बाळाला मेंदू आहे कवटी आहे की नाही ज्याला आपण एनिनकिफॅली म्हणतो, किंवा स्पायनल डिफेक्ट स्पायना बायफिडा होलोप्रोझेनकिफॅली किंवा कार्पस कॅलोझमजेनेसिस आणि हायड्रोकिफॅलस म्हणजे डोक्यात पाणी भरतं का या गोष्टी बघतो. हार्टमध्ये आल्यानंतर हार्टमधल्या जी रक्तवाहिन्यांची रचना आहे ती बरोबर आहे की म्हणजे शिफ्ट झाली आहे अपोजिट झालेत. बाळाचा जो हृदयाचा लेफ्ट साईडचा भाग आहे तो काम नाही करत व्यवस्थित ते आपण बघतो. आणि मग वाल्व्स कसे काम करतायत की नाही करतायत जसं की पल्मनरी अट्रेसिया किंवा माइट्रल वाल्व स्टीनोसिस ट्रायकस्पिड वाल्व स्टीनोसिस या अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो. पण आता लंगमध्ये आल्यानंतर जे हर्निया आहे की नाही तुमची जी स्किन असते आपल्या पोटावरची ती इंटॅक्ट आहे की नाही म्हणजे ती बरोबर आहे की नाही की त्याच्यातून काही हर्निया म्हणजे आतडे बाहेर येत आहेत का या गोष्टी ज्या असतात त्या आपण त्याच्यामध्ये बघतो. आणि किडनीमध्ये आल्यानंतर किडनीची पोझिशन कुठे आहे किडनी आहे त्या जागेत आहेत की काही खाली आहे दोन्ही किडनी आहेत की नाही आहेत की दोन्ही नाहीत किंवा एकच नाही. आणि देन काही काही जणांमध्ये किंवा काही फॅमिली अनुवांशिक दोष असतात त्याच्यामध्ये किडनीला किडनीमध्ये पाण्याच्या गाठी झालेल्या असतात छोट्या छोट्या ज्याला आपण पॉलिसिस्टिक किडनीज म्हणतो ते आपण बघतो. पोस्टियर युरेथ्रल वाल्व ऑब्स्ट्रक्शन म्हणजे तुमच्या युरेथ्राला वाल्व काही ऑब्स्ट्रक्शन आहे का ज्याच्यामुळे लघवी तटती आहे आणि पुढे ती ज्याच्यामुळे किडनीला सूज येते पण ती गोष्ट आपण बघतो. नंतर चेहऱ्याकडे आल्यानंतर ओठ फाटलेले आहे का ते बघतो. महत्वाचं म्हणजे क्लेफ्ट पॅलेट जे टाळू फाटलेलं आहे की नाही हे आपण नेहमीच स्कॅनमध्ये नाही बघू शकत. नंतर बाळाची चीन कशी आहे त्याला आपण मायक्रोग्नाथिया म्हणतो. पाण्याची गाठ मोठी आहे का मानेच्या इकडे आणि नंतर नाकाला हाड आहे की नाही हे बघतो. देन डोळे आहेत की नाहीत. बाळाचा चेहरा जो असतो तो थोडासा दबलेला असतो ज्याला आपण बाइंडर्स फेस म्हणतो ते बघतो आपण. आणि नंतर लिम्स मध्ये म्हणजे हात पाय मध्ये आपण क्लब फूट आहे का रॉकर बॉटम फूट आहे का तुमची सगळी हाडं बनलेली आहेत की नाही आहेत किंवा एखादं हाड ऍबसेंट आहे तर त्या गोष्टी बघतो. आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे की याच्यामध्ये दोन्ही फिंगर्स किंवा बाळाचे हाताची आणि पायाची बोटं नेहमीच दिसतात अशातला भाग नाही. कधी कधी बोट दिसतात पण ते जुळलेले आहेत का किंवा ते पूर्ण ओपन आहेत हे नेहमी नाही कळू शकत. ते सॉफ्ट टिश्यू स्ट्रक्चर्स असतात की जे आपण नाही डायग्नोस करू शकत त्या टाइमला. नंतर कान आहेत की नाही आहेत कान बरोबर त्या लेवलवरती आहे

0: आहेत की खाली आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघतो.
1: म्हणजे विज्ञानानं किती प्रगती केली आहे की अख्खं आपण जन्माला यायच्या आधीच बघू शकतो.
0: हो,
1: आता ग्रोथ स्कॅन म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे?
0: ग्रोथ स्कॅन हा अॅनोमली स्कॅन नंतर 1.5 ते 2 महिन्यांनी केला जाणारा स्कॅन आहे आणि हा स्कॅन बाळाची वाढ बघण्यासाठी केली जाते. यात बाळाच्या डोक्याचा आपण सर्कमफरन्स, पोटाचा गेर आणि तुमच्या मांडीच्या हाडाची मेजरमेंट बघितली जाते बेसिकली. आणि त्याच्यासोबत बाळाला होणारा रक्त पुरवठा कसा आहे, बाळाभोवतीचं पाणी कसं आहे, बाळाची वारची पोझिशन कशी आहे, या सगळ्या गोष्टी बघतो. का आवश्यक आहे तर कमी वजनाचे बाळ आपल्याला माहिती होण्यासाठी ना, ज्याला आपण फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन म्हणतो, ती गोष्ट कळण्यासाठी आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट देण्यासाठी हा स्कॅन महत्वाचा ठरतो.
1: म्हणजे वजन कमी भरतंय का हे कळतं.
0: हो, प्लॅसेंटाचं फंक्शन म्हणजे वार काम करतंय की नाही ही गोष्ट आपल्याला याच्यातून कळते. आणि जर समजा ब्लड सप्लाय कमी जास्त होत असेल तर आपल्याला त्या महिलेला किती फ्रिक्वेंटली बोलवायला लागेल की डिलिव्हरी वेळेच्या आधी करायला लागेल हे ठरवण्यासाठी आपल्याला या स्कॅनचा हेल्प होतो. आणि जर समजा ट्विन प्रेग्नेन्सी असेल किंवा जुळे तिळे असतील तर दोन्ही बाळांची वाढ कशी होत आहे, आणि जर समजा त्याच्यामध्ये मोनोकोरियोनिक प्रेग्नेन्सी नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये दोन्ही बाळांना एकच वार असते, तर तशामध्ये पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स असतात मग जे आपल्याला या ग्रोथ स्कॅनमध्येच कळतात. म्हणून हा स्कॅन महत्वाचा असतो. आणि त्याचबरोबर इट हेल्प्स टू मॉनिटर असं हाय रिस्क प्रेग्नेन्सीज, म्हणजे जसं की समजा एखादीचं IVF आहे किंवा आईला आधीपासूनच BP आहे, अनकंट्रोल्ड शुगर लेवल्स आहेत आणि या मल्टिपल प्रेग्नेन्सी, याच्यामध्ये मॉनिटरिंगला पण इट हेल्प्स अ लॉट.
1: तर डॉप्लर स्कॅन कधी करतात आणि त्याचा उपयोग काय आहे?
0: अकॉर्डिंग टू करंट गाईडलाईन्स डॉप्लर इव्हॅल्युएशन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ ग्रोथ स्कॅन. म्हणजे आपण डॉप्लर हा ग्रोथ स्कॅनपेक्षा वेगळा नाही करत, नाऊ इट इज अ पार्ट ऑफ ग्रोथ स्कॅन. प्रत्येक ग्रोथ स्कॅनच्या वेळेला आपण डॉप्लर स्कॅन करतोच. डॉप्लर स्कॅन म्हणजे बाळाला आईकडून होणारा रक्त पुरवठा कसा आहे आणि बाळाच्या हृदयातून पंप होणारा जो ब्लड आहे तो बाळाच्या मेंदूला आणि बॉडी पार्ट्सला कसा चाललाय हे बघायच्या सोनोग्राफीला आपण डॉप्लर स्कॅन म्हणतो. डॉप्लर मध्ये कसे चेंजेस आहेत यावरून आपल्याला टायमिंग ऑफ डिलिव्हरी कळते. आणि समजा एखादी आई ती छोटीच आहे, तिचं वजनही कमीच आहे, तर बाळ कमी वजनाचंच राहणार, त्या बाळाला ग्रोथ रिस्ट्रिक्शन नाही, बाकीच्या बाळांसारखंच नॉर्मल बाळ आहे, हे डिफरन्शिएट होण्यासाठी आपल्याला डॉप्लर स्कॅन हेल्प करते.
1: आता 3D 4D जे स्कॅन असतं ते सर्वांनाच करावं लागतं का, काही विशिष्टच प्रेग्नन्सीमध्ये गर्भधारणेमध्ये ते करावं लागतं आणि त्याचा खरा उपयोग काय आहे?
0: 3D 4D स्कॅन हा कंपल्सरी स्कॅन नाही. याचा हेल्प कसा होतो तर जर समजा एखाद्या बाळाचं ओठ फाटलेलं आहे, ज्याला आपण क्लेफ्ट लिप म्हणतो, तर अशा वेळेला जेव्हा मी 3D किंवा 4D मध्ये बाळाचा चेहरा दाखवेन तेव्हा आईला आणि म्हणजे बाळाच्या पेरेंट्सना कळायला इझी जातं की 2D मध्ये कसं दिसतं आणि बाळ 3D मध्ये तुमचं कसं दिसेल पुढे जाऊन, तर तेव्हा या गोष्टीचा हेल्प होतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्याला आपण क्लब फूट म्हणतो, म्हणजे बाळाचे पाय थोडेसे वाकडे असतात, तेव्हा 2D मध्ये म्हणजे मी नॉर्मल सोनोग्राफी मध्ये दाखवण्यापेक्षा जेव्हा मी 3D मध्ये दाखवेन तर त्या पेरेंट्सना लक्षात येतं की क्लब फूट म्हणजे काय, नॉर्मल बाळाचे पाय कसे असतात आणि क्लब फूट मध्ये असलेल्या बाळाचे पाय कसे आहेत, ही गोष्ट आपल्याला डिफरन्शिएट होते. एक्सप्लेन करायला ही इझी जातं डॉक्टरांना. जर समजा हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, रक्तवाहिन्या व्यवस्थित नसतील, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला त्या 3D मध्ये आपल्याला दाखवायला इझी जातात की रक्तवाहिन्या कशा असल्या पाहिजे नॉर्मल पोझिशनमध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. समजा अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे ना, पेरेंट्सना असं वाटतं की जेव्हा डॉक्टर सांगतात बाळाला नाकाचा हाड नाही किंवा हाड छोटं आहे, तर पेरेंट्सना असं वाटतं की बाळाला नाकच नाही, तर ते तसं नाही. तर जेव्हा मी 3D मध्ये दाखवेन तर तेव्हा ते तुम्हाला कळून येईल की बाळाला नाक आहे पण बाळाच्या नाकाचं हाड नाही. तर या सगळ्या गोष्टींसाठी 3D इट हेल्प्स टू स्ट्रेंथन बॉन्ड बिटवीन पेरेंट्स आणि बाळ. दॅट इज द ओनली थिंग.
1: तर पुढचं स्कॅन म्हणजे एम्निओसेंटेसिस किंवा CVS टेस्ट असं आपण ज्याला म्हणतो, ती कधी सुचवली जाते आणि ती सुरक्षित आहे का?
0: एम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भजल चाचणी, बाळाभोवतीचं जे पाणी असतं ते आपण टेस्टला पाठवतो. आणि CVS म्हणजे प्लॅसेंटा म्हणजे वार, त्याचा थोडा तुकडा आपण टेस्टला पाठवतो, त्याला आपण CVS म्हणतो. जर एखाद्या कपलला अनुवांशिक दोष असेल, तुम्ही जर विचार केला तर आपल्या सोलापूर आणि जवळपासच्या जिल्ह्यात नात्यातल्या लग्नाचं प्रमाण थोडं जास्त आहे, त्यामुळे 3 ते 5% केसेसमध्ये अनुवांशिक दोष होण्याची शक्यता असते. किंवा जर समजा फॅमिलीमध्ये आधीच्या बाळाला किंवा त्या कपलच्या भाऊ बहिणींना कोणाला तरी अनुवांशिक दोष आहे आणि जो की प्रूव्हन आहे, तर ते आपण सध्याच्या बाळामध्ये आहे की नाही हे एम्निओसेंटेसिस आणि CVS द्वारे आपण तपासू शकतो. तपासणी आपण 11 ते 14 आठवड्यामध्ये केले जाते आणि एम्निओसेंटेसिस हा आपण 16 आठवड्याच्या पुढे करतो. त्यामध्ये रिस्क अशी की 100 स्त्रिया असतील तर 3 स्त्रियांमध्ये म्हणजे 0.3% अबॉर्शन किंवा अंगावरून पाणी जाणे किंवा अंगावरून लाल जाणे अशा गोष्टींची रिस्क असते. हे प्रोसिजर रिलेटेड रिस्क आहेत.
1: आता हे प्रत्येक स्कॅन आपण वेगवेगळ्या प्रकारे काय काय महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितलंतच, तर

0: प्रत्येक स्कॅनला साधारण किती वेळ लागतो आणि प्रत्येक स्कॅनच्या वेळेला होणाऱ्या आईनं काय तयारी करायला पाहिजे?
1: आता तुम्ही जर मला डेटिंग स्कॅन म्हणाल तर किंवा वायबिलिटी स्कॅन, त्याला एक 5 ते 10 मिनिटं लागतात. हा स्कॅन हा ट्रान्सव्हजायनली केला जातो, तर आईला ब्लॅडर एम्प्टी करून यायला आणि तो स्कॅन करायला एक 5-10 मिनिटाचा कालावधी लागतो. एनटी स्कॅन, न्यूकल ट्रान्सलुसन्सी स्कॅन, हा पोझिशन बेस्ड स्कॅन आहे. तर बाळाचा चेहरा वरच्या बाजूला असेल तरच मी हा स्कॅन करू शकते, तर मी तुम्हाला एनटी व्हॅल्यू देऊ शकते. तर त्याच्यामुळे 15 मिनिटं तरी लागतात कमीत कमी या स्कॅनला. आणि अॅनॉमली स्कॅन, ज्याला आपण टीफा स्कॅन पण म्हणतो, ही मोठी सोनोग्राफी असते, तर म्हणून याला थोडासा जास्त वेळ लागतो. आपण याच्यातून डोक्यापासून ते पायापर्यंतचे सगळे अवयव बघायचे असतात, म्हणून कमीत कमी एक अर्धा तास तरी या सोनोग्राफीला लागतो. आणि जर समजा एखाद्या स्त्रीचं वजन जास्त असेल, 80 किलो किंवा 100 किलो असेल, तर अशामध्ये थोडा जास्त वेळ लागतो, कारण तुमच्या अल्ट्रासाऊंड वेव्स तितक्या पास करून मग ते परत तुमच्याकडे रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. तर इट टेक्स लिटल ऑफ टाइम, तर वेळ लागतो. आणि जर समजा एखाद्या बाळामध्ये व्यंग असेल तर तो अशा वेळेलाही थोडासा टाइम लागतो डायग्नोस करायला. पुढे आपण ती कंटिन्यू करायची की नाही करायची ही गोष्ट त्याच्यावरून ठरली जाते, म्हणून त्यामध्येही थोडा टाइम लागतो. जर आता तुम्ही ग्रोथ स्कॅन म्हणाल तर तो एक 10-15 मिनिटाचा स्कॅन आहे. प्रेग्नन्सीच्या सोनोग्राफीसाठी येताना उपाशीपोटी नाही यायचं आणि भरपूर पाणी पिऊन यायचा हा एक कन्सेप्ट, ती काही गरजेची नाही, कारण आपण हा स्कॅनच्या आधी आपण पेशंटला ब्लॅडर एम्प्टी करायलाच सांगतो. पेशंटनी हलके कपडे घालून यावे आणि सोबत खाण्यासाठी काहीतरी घेऊन. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात की बाळ पोझिशन मध्ये नाही, तर अशा वेळेला घाबरून नाही जायचंय. बाळ पोझिशन मध्ये नसणे ही खूप नॉर्मल गोष्ट आहे, कारण बाळ तुमचं फिरत असतं, तर कधी बाळ झोपलेलं असतं तर तुम्हाला पोझिशन नाही देत बाळ, मग अशा वेळेला थोडा जास्त वेळ लागू शकतो. कधी कधी असंही होतं की आम्ही दुसऱ्या दिवशी बोलवतो, कारण तुम्हाला बाळ पोझिशनच देत नाही. मग म्हणून बाळ पोझिशन मध्ये नाही म्हणजे घाबरून जाऊ नये.
0: आता वेळेवर स्कॅन न केल्यास कोणते धोके संभवतात?
1: समजा तुम्ही डेटिंग स्कॅन नाही केली आणि जर पेशंटला ट्विन प्रेग्नन्सी असेल किंवा तिळे जुळे असतील तर ते तुम्हाला आधी नाही कळणार, ते तुम्ही जेव्हा एनटी स्कॅन करायला जाल तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि जर समजा गर्भ हा गर्भाशयात नसून ट्यूब किंवा ओवरी मध्ये असेल, ज्याला आपण एक टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो, तर ते तुम्हाला कळणार नाही. ते तुम्हाला कधी लक्षात येईल तर जेव्हा पेशंटला खूप पोटात दुखायला लागतं किंवा ब्लिडिंग व्हायला लागते, ट्यूब फुटली जाते, तेव्हा तुम्हाला कळतं. मग तेव्हा तो पेशंटच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. एनटी स्कॅन मिस झालं तर डाऊन सिंड्रोम रिस्क जी असते ती एनटी स्कॅनला सगळ्यात चांगली असते. बाळ मतिमंद होईल की नाही होईल जे आपण डिटेक्ट करून देतो ते आपण नाही करू शकणार. आणि समजा तुम्ही अॅनॉमली स्कॅन मिस केली तर मग ज्या एखाद्या बाळामध्ये व्यंग असेल तर मग ते तुम्ही खाली करायचं की कंटिन्यू करायचं हे तुम्ही त्या टाइमला ठरवू शकता. तुम्ही हाच स्कॅन मिस केला तर मग तुम्हाला नंतर अकॉर्डिंग टू रूल ऑफ गव्हर्नमेंट 24 आठवड्याच्या पुढे तुम्ही खाली नाही करू शकत. मग तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागतं. टीडीएस प्रोसिजर आहे, म्हणून अॅनॉमली स्कॅन वेळेत केला पाहिजे.
2: म्हणजे आता इतके वेगवेगळे स्कॅन आपण बघितले तर ते वेळेतच करणं आवश्यक आहे. तेच बाळाच्या म्हणजे होणाऱ्या बाळाच्या आणि आईच्या दोघांच्याही दृष्टीनं खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
2: म्हणजे आता जाता जाता शेवटचा प्रश्न, निरोगी बाळासाठी आणि विकृती टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी?
1: जर समजा तुम्हाला डॉक्टरांनी सुरुवातीच्या स्कॅनमध्ये सांगितलं की बाळाची वार खालच्या बाजूला आहे म्हणजे प्लासेंटा, तर तेव्हा स्त्रीने प्रवास करू नये, जड उचलू नये, संबंध ठेवू नयेत. अर्ली प्रेग्नन्सी असेल तर तुम्ही फोलिक ऍसिड नावाची एक टॅब्लेट असते ती तुम्ही सुरू केली पाहिजे, ज्याच्यामुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स असतात म्हणजे जे स्पाईन रिलेटेड डिफेक्ट्स किंवा ब्रेनमध्ये थोडे रिलेटेड डिफेक्ट्स असतात ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. 3 ते 4 महिन्यानंतर तुम्हाला डॉक्टर आयन कॅल्शियमच्या गोळ्या देतात, त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत. समजा तुम्ही आयनची गोळी सकाळी घेत असाल तर ती कॅल्शियमची गोळी तुम्ही संध्याकाळी घेतली पाहिजे, ते दोन्ही सोबत नाही घेतल्या पाहिजेत. आणि समजा आईला आधीपासून जर झटक्याचा त्रास असेल किंवा बीपी असेल तर अशामध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुम्हाला ते टॅब्लेट्स चेंज करायला लागतात काही काही जणांमध्ये, तर मग म्हणून डॉक्टरांना दाखवून ते मेडिसिन्स चेंज करून घेतले पाहिजेत. प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम जास्त असतो, हॉर्मोन रिलेटेड असतो, त्याच्यामुळे पाणी जास्त प्यायलं पाहिजे. तेलकट किंवा मसालेदार अजिनोमोटो असलेले पदार्थ ते नाही खाल्ले पाहिजेत. बाहेरचं फूड अवॉइड केलं पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे. प्रोटीनिशियस फूड थोडेसे जास्त घेतले पाहिजे, हिरव्या पालेभाज्या असू किंवा तुमचे सलाड असू दे, या गोष्टी तुम्ही जास्त घेतल्या पाहिजेत.
2: दूध घेतलं पाहिजे. म्हणजे एकूणच आपल्या निरोगी बाळासाठी आणि आईच्या सुद्धा निरोगी आयुष्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे.
1: हो
2: मॅडम, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि गर्भधारणे संदर्भात जे स्कॅन किंवा ज्या टेस्ट असतात त्याविषयी इतकी छान सविस्तर माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.
3: आरोग्य जागर.
4: श्रोते हो, आताच आपण आरोग्य जागर हा कार्यक्रम ऐकला. आजच्या आरोग्य जागर या कार्यक्रमात आपण गर्भधारणेदरम्यान स्कॅन आणि टेस्टचे महत्व या विषयावर डॉक्टर लक्ष्मी बाली यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर.

पाटील. श्रोतेहो आता ऐकूयात अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं गीत. संगीत आहे अरुण पडवाल यांचं तर शब्द आहेत शांताराम नांदगावकर यांचे.

श्रोते हो, अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गाणं आताच आपण ऐकलं. आता ऐकूयात गंमत जम्मत या चित्रपटातलं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं, तर शब्द आहेत शांताराम नांदगावकर यांचे. ऐकूयात.

0: 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो, आता ऐकूयात आपल्या सगळ्यांची आवडती नटरंग या चित्रपटातली बेला शेंडे यांच्या आवाजातली लावणी। संगीत आहे अजय अतुल यांचं, तर रचना आहे गुरु ठाकूर यांची। ऐकूयात।

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग

श्रोते हो, आताच आपण नटरंग या चित्रपटातली बेला शेंडे यांच्या आवाजातली लावणी ऐकली. आपल्या सगळ्यांची मनपसंत लावणी आपल्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणार

0: ऐसे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: FM बँड 103.4 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 10 आहेत. आता प्रसारित करत आहोत आपल्या सगळ्यांचा मनपसंत फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत. हॅलो आपकी पसंतच्या आजच्या संवादिका आहेत कविता वाघमारे. प्रसारित करत आहोत आपल्या सगळ्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
2: श्रोतेहो, हॅलो आपकी पसंत या फोन इन कार्यक्रमात कविता वाघमारे बेदरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत 94-22-65-17-41 या दूरध्वनी क्रमांकावर ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन करून संवाद साधला, मनपसंत गाणी सांगितली, तो संवाद आणि गाणी घेऊन सादर आहे आजचा हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम.

0: खा लो आपकी पसंद।
1: अभिमान को निभू अगमरे पिंपळ खुंटे तालुका जिल्हा सोलापूर।
0: या पूर्वी कधी केला होता फोन?
1: 2-3 महिने झालं मी फोन करतो पण कसं फोनच लागना।
0: ठीक आहे, आज लागलाय, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे, बोला।
1: हा, आपल्या सुनीता तारापूर यांचा कार्यक्रम होता ना पाण्यात तुझा रंग कसा, ते कार्यक्रम मी ऐकला पण ते आता महिनाभर झालं ते बंद झालं कार्यक्रम।
0: हो, संपला ना।
1: हा, त्यासाठी मी पसंतीचे गाणे कळवणार होतो पण ते कॉलच लागण आपला।
0: बर बर, आता लागला सांगा।
1: हा, तरी पाण्यात तुझा रंग कसा आहे गाणं आहे ना ते गाणं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला है उसे जैसा, हा हे गाणं बस लावा।
0: अच्छा, त्या कार्यक्रमाच्या आठवणीमध्ये तो कार्यक्रम आवडला याच्यासाठी तुम्हाला हे गाणं ऐकायचंय।
1: आणि तेच गाणं आहे पाण्यात तुझा रंग कसा असं काय होता ना कार्यक्रम। हा, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला है उसे जैसा।
0: हा, छान पसंती कळवलीत आणि त्यासोबतच तुम्ही कार्यक्रमाबद्दलचा अभिप्राय पण दिलाय।
1: हा हा,
0: छान।
1: हा हा,
0: चालेल, ऐकूयात तुमच्यासाठी हे छानसं गाणं, फोन केलात त्याबद्दल धन्यवाद।
1: हा हा।

0: हेलो, आपकी पसंद।
1: नमस्ते मैडम,
0: नमस्ते।
1: मी बाबू वावरे विजापूर रोड सोलापूर वरून बोलतोय.
0: बोला, कोणता?
1: आज गाणं ऐकायचं होतो मॅडम, एक महुआ चित्रपटातील दोनों ने किया था प्यार मगर हे गाणं लावाल ना मॅडम?
0: हो, नक्की। काय
1: अच्छा,
0: सांगाल कार्यक्रमांविषयी?
1: कार्यक्रम सगळे सोलापूर आकाशवाणीचे चांगले आहेत आणि मी सगळे हॅलोचे कार्यक्रम ऐकतोय.
0: नवीन कार्यक्रम सुरू झालेले आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: नवीन

0: मी ऐकले नाहीत मॅम. हा मंथन ऐकतो.
1: आज हे गाणं ऐकण्याचं काही विशेष कारण?
0: कारण गेल्या गुरुवारी माझ्या मिसेस चौथा पुण्यस्मरण होत.
1: अच्छा.
0: त्या दिवशी मला हे गाणं लावायचं, त्या दिवशी माझा नंबर लागला नाही म्हणून आज हे गाणं सुचवलं.
1: अच्छा चालेल, ऐकूयात महुआ या चित्रपटातला हे छान सगळं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो, आपकी पसंद। नमस्कार मैडम,
0: नमस्कार।
1: मैं बोल हिजिया और अरेवा ना बोलता हूँ। मैं संदीप तळे, मेरा नाम जोकर मतलब मैडम
0: कौन था मैडम?
1: जीना है। हाँ, कहाँ वो दिन वो गया, वो गाना है बगा, राज कपूर रहता है ना वो। हाँ
0: जीना यहाँ मरना यहाँ,
1: वो
0: कई विशेष कारण आज है गाना इतने का?
1: दर्दुना गाना भी आवड़ते, नवीन गाना भी आवड़ते ना मैडम। दर्दुना आवाज लावा मन लाज आज हीच लावा मन लाज, पुढे पुढच्या महिन्यात बघू मन लाज
0: दुसरी गाणी
1: हो दुसरे गाणे मैडम।
0: पण एक महिन्याचं
1: हाँ
0: बंधन आहे ते पाळता ना।
1: पाहतो ना मॅडम।
0: आणखीन काय सांगाल कार्यक्रमांविषयी? नवीन कार्यक्रम सुरू झाली आहेत, बरेच बदल झालेले आहेत।
1: हो ना बरोबर। ते सोलापूर पासून किती 5 ते 5 ला चालू होतं, 5 55 ला तेव्हापासून पूर्ण ऐकत असतो बघा मॅडम।
0: अच्छा,
1: मला तर जास्त सोलापूर दिनांक आणि गावकरी मंडळी हालत कार्यक्रमाने ते आवडते मॅडम।
0: आता
1: हो
0: सध्या ची

0: परिस्थिती काय आहे शेताची?
1: शेताची आता का पाऊस नाही काय नाही मॅडम, उडीद पेरलंय पाणी सोडलंय, 2 तास लाईट केली मॅडम. हॅलो मॅडम,
0: बोला.
1: चौघा पण जण मित्रांचं नाव सांगू का मॅडम?
0: हा सांगा.
1: यल्ला पकोडे, श्रीकांत पाटील, कादर इनामदार, महादेव तळे, श्रीधर तळे मॅडम.
0: चला सगळ्यांसाठी ऐकूयात मेरा नाम जोकर या चित्रपटातलं हे छानसं गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: हाल मतलब
1: हाँ
0: ठीक आहे, ऐकूयात तुमच्यासाठी अंगोली मान
1: ठीक आहे.
0: चित्रपटातलं
1: हाँ तो
0: गाणं.
1: तुमचे सर्व खा खर खा मागतो. ब्रह्माचं ते समर्थ विषयी तर पुष्प आवडतो.
0: अच्छा
1: आता ही स्वाती कांबळे बोलते बघा. आता
0: बरं, द्या.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: आम्ही तुमचे सहकार क्रमांक द्या.
0: अरे वा, छान आणि धन्यवाद.
1: सोमवारच्या सोमवारच्या विपश्यना ऐकताव.
0: विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंकाजींचा कार्यक्रम.
1: हा ती ऐकताव.
0: हा.
1: हॅलो आपली आवड, हॅलो आपली पसंत. परत प्रतिबिंब ऐकताव.
0: बरं, म्हणजे तुम्ही नियमित श्रोते आहात आमचे.
1: सोलापूर दिनांक, सोलापूर दिनांक मंथन, गावकरी मंडळ, ग्रामीण समाज.
0: अरे वा, छान छान.
1: तर ते सगळं तुमचं कार्यक्रम ऐकतात पण आमचा फोनच लागत नाही.
0: आज लागलाय आणि तुम्ही छान प्रतिक्रिया दोघांनी पण दिलेत, तेव्हा स्वातीताई आणि उमेश दादा तुमच्या प्रतिक्रिया पण आम्हाला कळल्यात आणि आम्हाला आनंद वाटतो. तेव्हा तुमच्यासाठी ऐकूयात अंगुली माल या चित्रपटातलं हे छानसं गाणं.
1: तुम्ही कोण बोलता?
0: मी कविता वाघमारे वेदरकर बोलते.
1: थँक्यू.

0: हेलो, आपकी पसंद।
1: हाँ नमस्कार दीदी, मी दत्ता कदम बोलतो, बांदिवडे तालुका मंगळूर। तुम्हाला एक गाणं ऐकत होतं,
0: कोणतं?
1: गीत मधलं, तू धरती पे चाहे जहां भी रहे।
0: अच्छा।
1: आणि सध्या मी शेतात आहे, शेतात मका पेरायचा चालू आहे, मका पेरणी
0: अच्छा, माहिती
1: नवीन।
0: घेऊनच पेरताय ना मका, असं
1: हो हो
0: ऐकलं।
1: मॅडम, आम्ही माहिती घेऊन करतो। आणि दुसरी गोष्ट, पाणी आहे भरपूर सध्या आपल्याला, म्हणजे बोरचं
0: अच्छा
1: पाणी आहे।
0: अच्छा
1: हो हो आणि तुमचा जो SMS के सुनेत्राने SMS के बहाने
0: हाँ
1: सोमवारी खूप सुंदर असं झाला, नितीन दादानी केलता।
0: हो हो
1: हो
0: दिली का तुम्ही उत्तर?
1: हो दिली की दीदी। हो
0: नाव आलं?
1: हो
0: अरे वा, छान।
1: हो हो
0: आणि
1: आणि
0: हाँ
1: सकाळचा आपला कार्यक्रम असतो बातम्याचा, सोळा
0: सोलापूर
1: दिनांक पण ऐकतो
0: दिनांक।
1: तुम्ही? हो हो ऐकतो, दररोज ऐकतो, कारण त्याच्यामध्ये घडामोडी, चालू घडामोडी ऐकायला मिळतात दररोज सकाळी।
0: खरंय,
1: हो
0: तुम्ही
1: तो
0: नियमित
1: कार्यक्रम
0: श्रोते आहात।
1: हो हो हो हो आणि कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रम आता गावकरी मंडळ असेल ऐकतो तुम्ही, कारण त्याच्यामध्ये शेतीविषयक चांगली माहिती पण मिळते त्यामध्ये,
0: अच्छा
1: हो गावकरी मंडळामध्ये। हो
0: खरंय।
1: हो आणि आता तुमचं तसेच दुसरे कार्यक्रम, संध्याकाळचा पण कार्यक्रम चांगला असतात, जे आता मुलाखती आहेत शेतीविषयक।
0: हाँ।
1: मी आधी शेती, पहिला कार्यक्रम शेतीविषयी ऐकतो, गावकरी मंडळ ऐकतो, कारण मला त्याच्यामध्ये भरपूर असं माहिती मिळते चांगली।
0: अच्छा।
1: हो आणि माझे एक मित्र आहेत समाधान कदम लोंढेवाडीचे, तसेच आपले मित्र तांबळे तांबळेचे आहेत संतोष नागने।
0: बर, तुम्हा सर्वांना ऐकायचं आहे गीत या चित्रपटातलं गाणं।
1: हो
0: चला ऐकूयात, फोन केला त्याबद्दल धन्यवाद।
1: हो धन्यवाद।

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो, आपकी पसंद।
0: हाँ बोला, कौन बोलता है?
1: आम्ही वसंगवरून बोलतो, नेहमीचे श्रोते महेश टोळनोरे।
0: यापूर्वी कधी केला होता फोन?
1: आधी आम्ही ते मराठी गाण्यांसाठी गेलो होतो मे मध्ये। आम्ही कायद्याचं बंधन पाळत असतो नेहमी,
0: छान
1: जुना श्रोते आहोत आपण।
0: हाँ।
1: आपल्या कार्यक्रमात आज एक गीत ऐकायचं आहे।
0: कोणतं?
1: उपासना या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरनी गायलेला आओ तुम्हें मी प्यार से खालो, गीताचे बोल आहेत। हे गीत ऐकण्याची इच्छा झालेली आहे।
0: छान, आणि तुम्हाला इच्छा झाली म्हणून

0: मला सुद्धा ते गाणं ऐकायला
1: अच्छा
0: मिळेल.
1: अच्छा आणि आमचे दोन मित्र आहेत, काशीनाथ आहे, काशीनाथ ऐवाळे तीर्थ आणि गौतम सीताफळे कर्जळ, यांना पण हे गीतासाठी पसंती करणार आहेत. आम्ही नेहमीच आपण
0: छान तुम्हा सर्व मित्र परिवारासाठी ऐकूयात उपासना या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लताजींनी गायलेलं हे छान स्वरण.
1: ओके नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
2: क्या तुम मुझसे प्यार नहीं करती?
3: नहीं करती.
2: क्यों नहीं करती?
3: कहती आना नहीं करती, नहीं करती, नहीं करती.
2: क्या तुमको प्यार करना नहीं आता?
3: नहीं आता.
2: नहीं?
3: हाँ हाँ नहीं.
2: मेरी कसम प्यार सिखा दूँ?

0: की पसंद।
1: हेलो, आपकी पसंद?
0: कौन बोलता है?
1: हाँ, मैं चंद्रा भगापुर बोलती हूँ मैडम।
0: एक महिन्याचा बंधन पाडून फोन केलाय।
1: हो, हाँ,
0: बर बोला।
1: कशा आहात आपण?
0: एकदम छान, तुम्ही कशा आहात?
1: मी पण एकदम छान, आणि आकाशवाणी ऐकून अजूनच छान वाटतं, आणि कविता ताईंचा आवाज ऐकून अजूनच छान वाटतं।
0: अरे वा, धन्यवाद। ड्युटी
1: हो,
0: कशी चालू आहे तुमची?
1: छान,
0: बरं, कुठे?
1: अगदी छान। एक गृहिणी आहे
0: अच्छा,
1: आणि गृहिणीची तर ड्युटी अजूनच छान
0: चोवीस
1: वाटतं।
0: तास? हो, 24 तास आणि छानच असते।
1: हो, अगदी बरोबर आहे। पाऊस आहे का ताई सोलापूरला?
0: नाही हो,
1: हा, तर मग आपण पावसालाच बोलवण्यासाठी गाणं ऐकूया। छत्री न खोल वर्षा तुम्ही भिग जाने दे भिगरा तुम्ही, म्हणजे तो आल्यानंतर आम्ही छत्री बिलकुल खोलणार नाही म्हणून फक्त भिजू, पण तू लवकर ये
0: लवकर या।
1: असं आपण सांगूयात पावसाला।
0: खरंच खूप चांगल्या भावना व्यक्त करताय, आणि गाण्याच्या माध्यमातून आपण नक्कीच सगळेजण
1: हो
0: प्रार्थना करूयात आणि या गाण्याचाही आनंद घेऊयात।
1: हो
0: छान, नवीन कार्यक्रम कसे वाटतायत?
1: नवीन कार्यक्रम पण छान आहेत आणि जुने कार्यक्रमही छान आहेत। आकाशवाणीचे कार्यक्रम एकूणच छान आहेत आणि आरोग्य ज्या जर आपण फोन इन सुरू केला बद्दल धन्यवाद, कारण त्यातून आम्हालाही संवाद साधता येतो डॉक्टरांशी, आणि तुम्ही घेतलेल्याही मुलाखती छानच असतात, आणि सगळेच कार्यक्रम सोलापूर आकाशवाणीचे छानच आहेत।
0: आणि नवीन एक
1: हो
0: कार्यक्रम सुरू झाला आहे, सोलापूरच्या नाटकाचा इतिहास सांगणारा,
1: हो तोही
0: नाट्यगाथा।
1: कार्यक्रम छान आहे। हो, आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर एखादा छानसा कादंबरी आपण वाचन करावं असं वाटतं, कारण कादंबरी आपण खूप छान छान आहेत।
0: नक्कीच आपण प्रयत्न करूया, तुमची सूचना पण वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जाईल।
1: तुमच्या मनाने कुठंही म्हणजे चांगलं एखादं पुस्तक असेल किंवा कादंबरी असेल त्याचं सुरू करावं इथून पुढे। हा कार्यक्रम संपल्यानंतर सोलापूरची नाट्यगाथा तोही छान आहे, आणि खमंग रुतकर हाही कार्यक्रम छान आहे। अवघ्या 5 मिनिटात रेसिपी सांगितल्या जातात आणि त्याही खूप छान छान असतात।
0: बर, मग तुम्ही ऐकता की करता ही?
1: नाही केल्या नाही अजून, फक्त
0: अच्छा
1: ऐकल्या।
0: अच्छा
1: हा
0: करा, काळजीपूर्वक करा आणि फसू देऊ नका प्रयोग, कारण ऐकून करणं हे एक आव्हानच असल्यासारखं आहे।
1: हो ना,
0: आणि जी खरी पक्की गृहिणी आहे ती नक्कीच एक ना एक दिवस सांगेल की मी हा पदार्थ केला आणि यशस्वीपणे केला, तेव्हा
1: हो
0: आम्हाला
1: ना,
0: खऱ्या अर्थाने आनंद होईल।
1: हो। आणि ताई अजून एक मला सूचना करायची, सर्व श्रोत्यांना पण आणि तुम्हाला पण, म्हणजे तुम्हाला सूचना करणं थोडस वेगळं वाटतं,
0: नाही,
1: पण तुम्ही
0: हाँ,
1: सुद्धा काळजीपूर्वक प्रत्येक कार्यक्रमात सांगा की 1 महिन्याचं बंधन पाळून फोन करा, कारण मी हे दोन्ही कार्यक्रम हॅलोचे नियमित ऐकते, तर काही श्रोते अगदी आठवड्याचे पण बंधन न पाळता फोन केलेले श्रोते मला आढळलेले आहेत। तर
0: अच्छा,
1: मला तुम्ही विचारलं याबद्दल धन्यवाद की तुम्ही महिन्याचं बंधन पाळलंय का? हो, मी पाळलेलं आहे, परंतु महिन्याचं बंधन खूप नाहीये, काही आकाशवाणीवर तर अगदी दोन दोन तीन तीन महिन्याचं बंधन असतं, पण सोलापूर
0: करेक्ट,
1: आकाशवाणीने एकच महिन्याचं ठेवलंय। मग तुम्ही प्रत्येक कार्यक्रमातून प्रत्येक निवेदकाने सांगा, आणि मला वाटतं तुमचा हा मोबाईल नंबर आहे ना, त्याच्यावर चेक केलं जाऊ शकतं की तुम्ही कधी फोन केलेला आहे। मग तसं चेक करूनच कॉल प्रसारित करा, अन्यथा कॉल प्रसारित करू नका।
0: नाही तुम्ही सांगताय ती सूचना अगदीच मान्य आहे, परंतु चेक करून करणं वगैरे म्हटलं की वेळेचा पण थोडंसं भान आपल्याला राखावं लागतं, काही विशिष्ट वेळेमध्येच कामं पूर्ण करावी लागतात, तर कधी कधी वेळ अपुरा पडतो। पण तुम्ही आज एक श्रोता म्हणून जे सूचना दोघांनाही म्हणजे आम्हालाही आणि श्रोत्यांनीही केल्यात, ही एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे, त्यामुळे नक्कीच आपले सर्व श्रोते या गोष्टीची काळजी घेतील आपण अशी आशा करूया, आणि आम्ही देखील पुन्हा असं विचारूनच नक्की तसा प्रयत्न करू।
1: हो, प्रत्येक निवेदकांनी विचारा तुम्ही 1 महिन्याचं बंधन पाळलंय का, किंवा कार्यक्रमाच्या शेवटी सांगा की 1 महिन्याचं बंधन पाळूनच तुम्ही पुढच्या कार्यक्रमात कॉल करा।
0: नक्की तुमची सूचना अगदी स्वीकारार्य आहे, चालेल। ऐकूयात तुमच्यासाठी गोपी किशन या चित्रपटातलं हे गाणं आहे,
1: हो
0: फोन केला
1: हो
0: त्याबद्दल धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो, आपकी पसंद। नमस्कार मैडम,
0: नमस्कार।
1: नजीर डोंगरे बोल तो पिंपरे सलगा बार्शी।
0: काय नाव सावकाश सांगा।
1: नजीर डोंगरे, हाँ,
0: नजीर डोंगरे, या पूर्वी कधी गेला होता फोन?
1: एक महिना पूर्ण पाळतो मी मॅडम आम्ही।
0: नक्की का?
1: हा नक्की मॅडम, काय
0: कारण
1: कुठे
0: काय
1: बघायचं
0: आहे, आत्ताच एका श्रोत्यांनी सगळ्यांना सूचना केली, आम्हाला पण आणि तुम्हाला पण, तर म्हणे एक महिन्याचं बंधन पाळूनच करा, आणि तुम्ही विचारत चला श्रोत्यांना की तुम्हाला महिना झालाय का।
1: मॅडम, एका महिन्याच्या पुढे झाला आपला फोन लागून। नाही आपलं नाही, बघा तुम्ही तुमचे हे बघा, नाही रेकॉर्डिंग बघा।
0: इतकं वेळेमध्ये बसवणं आणि रेकॉर्डिंग पाहून घेणं थोडस जिकरीच जात आहे, त्यामुळे श्रोत्यांनी थोडी खबरदारी घेतली।
1: हा मॅडम बराबर आहे, एका महिन्यामध्ये दुसऱ्या विसर त्याला जरा त्यांचं बी आपल्याला ऐकू माहिती, त्यांचं बी आणि ऐका, त्यांना बी चान्स द्यायला पाहिजे नवे सरकारला बी। आम्ही एका महिन्याचं बंधन पाहतो मॅडम।
0: चला, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून कॉल घेते, बोला।
1: मला मोहम्मद अजीज यांनी एक कवाली गायलेली, कोणती बी ऐकू।
0: मोहम्मद अजीज यांनी गायलेली कव्वाली।
1: हा
0: चालेल, ठीक आहे। काय सांगाल कार्यक्रमांविषयी?
1: कार्यक्रम तर एकदम छान आहेत मॅडम, एस एम के भाने, एस के तराने, नितीन बसवडे चांगला कार्यक्रम करतात।
0: हो,
1: पुन्हा आणि आपलं सोलापूर दिनांक पासून ते संध्याकाळ 12:15 आपलं एफ एम चालू असतो।
0: हो, आता नवीन एक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे 12:15 सुरू आहे।
1: 12:15 चालू असतो, 12 वर्ष मोदी जींचं।
0: हो,
1: कार्यक्रम तर छान आहेत, पुन्हा प्रतिबिंब ऐकतो एस एम के भाने, ते आणि शुक्रवारचा नसतो का 10 वाजता प्रश्नोत्तर, हा गुजारिश, त्यात मी मॅडम प्रयत्न करतो, पण मला मेसेज पाठवायचा हे होईना, एक मोबाईल असल्या त्याच्या काय होते मेसेज पाठवा येत नाही।
0: मग सोबतीचा म्हणजे सोबत कोणी सगळे मिळून ऐकत असाल तर तेव्हा तुम्ही त्याचा

0: करू शकता प्रयत्न.
1: आता तो शुक्रवारी तसंच करायचं, आता मेसेज कट मला उत्तर जमतात मॅडम. जनरल नॉलेज चांगलं आहे.
0: अच्छा,
1: मित्राची नाव सांगतो, ते पैसे कर नायकवाडे मऊचे, त्यांचा बी फोन लागा ना, आता त्यांचा फोन आलता.
0: अच्छा,
1: हा अजिम डोंगरे, रामचंद डोंगरे, रोशन बी डोंगरे, मिहर डोंगरे, आणि डोंगरे उपरे वाटत आकाशवाणीला शुभेच्छा.
0: कशाच्या?
1: आपला सहज आकाशवाणी टीम लांबच्या कोण.
0: ठीक आहे, चालेल. ऐकूयात मोहम्मद अजीज यांनी गायलेली कव्वाली.
1: धन्यवाद.

तर श्रोते हो, असा झाला आजचा हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम। हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला नक्की कळवा।

9022-65-17-41 या दूरध्वनी क्रमांकावर संदेश पाठवून आणि हो श्रोते हो एक महिन्याचं बंधन पाळूनच पुन्हा फोन करा, जेणेकरून नवीन श्रोत्यांनाही कार्यक्रमाचा आनंद घेता येईल। बरं इतर श्रोते हो कार्यक्रमातून कविता वाघमारे बेदरकर आपला निरोप घेते। नमस्कार।

श्रोते हो, आताच आपण आपल्या सगळ्यांचा मनपसंत फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद ऐकला. आजच्या आपकी पसंद या कार्यक्रमाच्या संवादिका होत्या कविता वाघमारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोतेहो, आकाशवाणी आता केवळ रेडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता आकाशवाणी सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचतीये. आमचे FB, इन्स्टा आणि युट्यूब हँडल आकाशवाणी सोलापूरवरती. आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता तुम्हाला कुठेही आणि कधीही घेता येणार आहे. तर मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडियाचा नवीन प्रवास.
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
2: अधिक स्वादिष्ट.
0: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11 आहेत. आता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आणि 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका सुद्धा सहक्षेपित करत आहोत.